पडस, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूयात शारदा स्तुती।

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगितलं बया.

संत नामदेव महाराजांची रचना ऐकूया. संगीत आणि स्वर मास्टर कृष्णराव यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शनिवार भाद्रपद अमावस्या अर्थात 10 ऑक्टोबर 2026।

आज सर्वपित्री दर्श अमावस्या आहे. रात्री 9:19 अमावस्या आहे. आज अमावस्या महालय आहे. गजच्छाया योग संध्याकाळी 6:18 आहे. आज भादवी पोळ्याचा दिवस आहे. तुळजापूर इथल्या श्री भवानी देवीचा निद्राकाल आज समाप्त.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. विनोबांचं समर्थ स्मरण या लेखात आचार्य विनोबा भावे यांनी समर्थांच्या विवेक आणि वैराग्य या विश्लेषणाबद्दल बोलताना म्हटलंय, एकम सांख्यंच योगंच म्हणजे कर्मयोग आणि कर्मसंन्यास ही दोन्ही तत्वत एकच असली तरी व्यवहारामध्ये त्याची विकृत स्वरूप एकमेकांच्या विरुद्ध उभी असतात. अशा वेळेला निष्काम कर्मयोग हीच निर्भयतेची परमभूमिका योग्य ठरू शकते. संन्यास आणि कर्मयोग ही दोन्ही संपूर्ण जीवनाची सारख्याच महत्वाची अंग आहेत. संन्यास हे जीवनाचं शास्त्र म्हटलं तर कर्मयोग ही जीवनाची कला आहे असं म्हणता येईल. शास्त्रा वाचून कला आंधळी आणि कले वाचून शास्त्र लंगडं असल्यामुळे संन्यास योग मुक्तात्मा म्हणजे संन्यास आणि योग यांचा समुच्चय हा गीतेने जीवनाचा आदर्श ठरवला आहे. वैराग्याने प्रतिकूल प्रकृतीचा त्याग होत असल्यामुळे त्याचं स्वरूप निवर्तक अकरणात्मक किंवा संन्यासरूप असतं. परमार्थाच्या प्रवासातील सर्व अंतराय दूर करण्यास ह्या वैराग्यरूप संन्यासाचा उपयोग होतो. पण हे अंतराय दूर केल्यानंतर पुढील रचनात्मक कार्याच्या दृष्टीने अभ्यासाचा कर्मयोग आवश्यक असतो. वैराग्याने शेत बेणून काढल्यानंतर अभ्यासाने त्यात नवीन बीजरोपण होत असतं. ह्या अभ्यासाला समर्थांनी विवेक अशी संज्ञा दिली असून ह्या विवेका वाचून नुसतं वैराग्य हेकांड पिसं असल्यामुळे विवेक आणि वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य असं मोक्षश्रिया विराजित पुरुषाचं समर्थांनी वर्णन केलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आज नवरात्रातली तिसरी माळ. दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचं नाव आहे चंद्रघंटा. संकट निवारणासाठी या दुर्गेची उपासना करतात. दुर्गेचं चंद्रघंटा हे रूप शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, त्यामुळे तिला चंद्रघंटा असं म्हटलं जातं. या देवीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा चमकदार आहे. देवीला 10 हात आहेत. या हातांमध्ये खड्ग, धनुष्य, त्रिशूळ, गदा अशी आयुधं आहेत.

संकल्प आणि विकल्प करणाऱ्या अंतःकरण वृत्तीला शास्त्रात मन असं म्हणतात, तर निश्चय करणाऱ्या वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. वैचारिक परिपक्वतेचा परिणाम असतो निश्चय. अशा निस्संदेह शाश्वततेवर शिक्कामोर्तब म्हणजे बुद्धी. एकदा आपला विचार असा सुनिश्चित असला की पुढचा टप्पा म्हणजे त्याची अभिव्यक्ती. केवळ विचार उपयोगी नसतात तर ते प्रकट होणं हेही आवश्यक असतं. समोरच्याला समजावून सांगणं किंवा त्या विचारांच्या आधारे वागणं या दोन अर्थांनी हे प्रकटीकरण होत असतं. व्यक्ती त्याचवेळी निस्संदिग्ध व्यक्त होऊ शकते ज्यावेळी त्याचे स्वतःचे विचार पूर्णपणे ठाम असतात. अशावेळी त्या विचारांच्या प्रकटीकरणामध्ये माध्यम असते वाणी. शास्त्रात वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा अशा चार वाणींचं वर्णन केलेलं आहे. या चार वाक् अर्थात वाणींची स्वामिनी या अर्थानी देवी बुद्धीला वागीश्वरी असं म्हणतात. अशी देवी वागीश्वरी म्हणजे अभिव्यक्त होणारी बुद्धी ज्यांच्या चैतन्य शक्तीच्या आधारे प्रकट होते त्या आत्मरूप भगवान गणेशांना त्या वागीश्वरीचे संचालक अशा अर्थानी वागीश्वरीश असं म्हटलं जातं.

आज आपण दुर्गा सप्तशती याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. दुर्गा सप्तशतीमध्ये अनेक स्तुतीपर श्लोक आहेत ज्याद्वारे भगवतीला आठवलं जातं. विश्वाचं कल्याण करणारी कल्याणरूपिणी, भौतिक सुखाचा वर्षाव करणारी नारायणी, मोक्षप्राप्ती करून देणारी निर्वाण सुखदायिनी, ज्ञानामृत पाजणारी त्रिनेत्री, अशा अनेक नावांनी देवीची स्तुती यामध्ये केलेली आहे. देवीची सतत स्तुती केल्यामुळे प्रज्ञा जागृत होते. याचप्रमाणे सौंदर्य लहरी हा श्लोकसुद्धा शक्तिस्वरूप ज्ञानावर रचलेला आहे. सौंदर्य लहरी या श्लोकाच्या पठणानी पापातून मुक्ती मिळते. भक्तियुक्त अंतःकरणानी हा श्लोक म्हटला तर त्याचा परिणाम आपल्याला नक्की जाणवेल. देवीच्या उपासनेसाठी या श्लोकांचं पठण करणं हा अतिशय आनंददायक आणि अवर्णनीय असा अनुभव आहे. म्हणून असे श्लोक रोज घरी मोठ्या आवाजात म्हटले पाहिजेत किंवा सर्वांनी एकत्र बसून म्हटले पाहिजेत. हे श्लोक म्हणत असताना सर्वांच्या कल्याणाची इच्छा केली पाहिजे. पूर्वी प्रत्येक घरात, देवालयात पहाटे असे श्लोक म्हटले जात होते. तसंच दुपारी, संध्याकाळी सुद्धा हे श्लोक म्हटले जात होते. आजही अनेक घरांमधून संध्याकाळी श्लोक म्हटले जातात. पण हेच श्लोक जर सगळ्यांनी मिळून मोठ्या आवाजात जर म्हटले तर याचा सकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबावर नक्की आपल्याला पाहायला मिळेल. नवरात्रात रोज विशिष्ट संख्येनी सप्तशतीचे पाठ करावेत. हे पाठ पूजकांनी स्वतः किंवा उपाध्यांकडून करवून घ्यावेत. यामध्ये सुद्धा देवीची भरपूर स्तुती केलेली आहे. हे भगवती, तू इतकी दयाळू आहेस की तुझ्या नुसत्या स्मरणानी भक्ताचं भय नाहीसं होतं. भक्तानी नुसतं स्मरण केलं तरीसुद्धा तू विद्येचं दान देतेस. तू दारिद्र्य आणि दुःख दूर करतेस. अशा स्तुतीपर प्रार्थना सप्तशती पाठामध्ये आलेल्या आहेत. हे पाठ कुळाचे कल्याणच करतात.

आता आपण मालाबंधन म्हणजे काय ते जाणून घेऊया. नवरात्रामध्ये देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी आणि नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावं. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि शेवटी विजया ही तिची रूपं आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी रक्तवर्ण पुष्पांनी मालाबंधन करावं. त्यानंतर झेंडू, सोनचाफा, शेवंती, तुळशीच्या मंजिऱ्या आणि नंतर पांढरी सुवासिक फुलं यांची मालाबंधनं करावीत.

आता आपण दीपप्रज्वलन याबद्दल जाणून घेऊया. दीपप्रज्वलन म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेनी आपल्या हृदयातील तेजोमय भाव जागृत व्हावा आणि तेजानी तेजाची पूजा करावी अशी कल्पना केलेली आहे. यासाठी दोन जड समया ठेवाव्यात आणि 9 दिवस अखंड दीप चालू ठेवावा. तेल संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचं कारण नाही, दिवा पुन्हा लावावा. पण सगळं व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जप करावा आणि तिची प्रार्थना करावी आणि तिची क्षमा याचनासुद्धा करावी. आता आपण फुलोरा म्हणजे काय त्याबद्दल जाणून घेऊया. नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे. यात करंजा आणि कडक पुऱ्या साटोऱ्या करतात. हा फुलोरा कुटुंबातील प्रथेप्रमाणे तृतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा. देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो. पूजा करताना आपण यथा देहे तथा देवे हा भाव ठेवून पूजा करावी. यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवतो म्हणजे काय तर समर्पण भावानी आपण केलेले पदार्थ परमेश्वराला अर्पण करणं. देव नैवेद्य स्वीकारतो म्हणजे तरी काय तर अर्पण करणाऱ्याचा भाव पाहून वास घेतो.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: देवी सप्तशती पाठासहित देवी आराधनेचा कार्यक्रम देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका संपूर्ण नवरात्रीत 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 13 ऑक्टोबर. निष्ठा बलवत्तर असावी. पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचं संपून कृतीत उतरवण्याची वेळ आली असं समजावं. पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही, तो असा असावा की दोघांचंही कल्याण होईल. भगवत भक्ती करणं हा खरा मोबदला आहे. जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचं ज्ञान आम्हाला होत नाही, पण म्हणून आपण काही त्या खोट्या नाही मानत. आपण आपल्या तुटपुंच्या ज्ञानाचाही अभिमान धरतो, हे चुकतं आपलं. भगवंताने ज्ञान दिलं आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो तर हातात तरवार दिल्यावर शत्रूचं शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखं झालं. ज्या विद्येने स्वतःचं हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय. जे खरं नाही ते खरं आहे असं वाटणं हे अज्ञान होय. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपलं अज्ञानच होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणं म्हणजेच ज्ञान होय. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढं भगवंत देतच असतो, म्हणून आहे त्यात समाधान ठेवावं. ज्याचं समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचं समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपलं समाधान राहील. हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरे मोठमोठ्यांचा किती छळ झाला, पण त्यांची निष्ठा अति बलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचं होईलच याची खात्री नाही, म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. गीतेत असं सांगितलं आहे की सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावं. पण ते न करता आपण विषयालाच शरण जातो, त्याला काय करावं? अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूने घेतलं आणि त्यामुळे पांडवांचं जे समाधान टिकलं ते काही कौरवांचं टिकलं नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला, पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होतं आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणं यासारखं समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्यापासून राहणार नाही. जे घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय हे खात्रीने कळेल. नाम घेताना देवाला सांगावं, प्रपंचातलं काही मला देऊ नकोस, मला तुझं प्रेम दे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये

डिजिटल लायब्ररी साठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोतेहो संत नामदेव महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। श्रीपाद भट स्वामींचे निस्सीम भक्त होते। ते अत्यंत विद्वान तर होतेच, परंतु स्वभावाने अतिशय नम्र होते। एक दिवस स्वामी समर्थ श्रीपाद भटांना म्हणाले, श्रीपाद भटा, तू 3 महिने काशीस जाऊन रहा, नंतर आमच्या भेटीला ये। स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून हा विद्वान ब्राह्मण काशी क्षेत्री गेला। गंगास्नान तर नित्य घडत होतच, परंतु काशी विश्वेश्वराचं अष्टौप्रहर दर्शन घडायचं हेच श्रीपाद भट यांना अधिक आनंददायी वाटायचं। स्वतः श्रीपाद भट हे विद्वान दशग्रंथी ब्राह्मण असल्यामुळे काशी क्षेत्री रोज सभा होत तिथे जायचे। शास्त्री पंडितांच्या ह्या सभेत श्रीपाद भटांना कोणीही मान देत नसे, कारण काशीमधले सर्व विद्वान अहंकाराने पछाडलेले होते। एके दिवशी श्रीपाद भटांनी ठरवलं की ह्या अहंकारी विद्वानांच्या सभेला जाऊन मानसन्मानाची अपेक्षा करण्यापेक्षा काशी विश्वेश्वराच्या पायाशी बसून राहणं अधिक चांगलं। म्हणून त्या विद्वानांच्या सभेहून ते निघाले, तो वाटेत श्री स्वामी समर्थ उभे असलेले दिसले। श्रीपाद भटांना गगनानंद झाला। ते स्वामींपाशी धावत गेले आणि त्यांचे चरण घट्ट पकडून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, आपल्या वस्त्राने पाय पुसले। तेजपुंज स्वामींना पाहून आजूबाजूच्या लोकांना वाटलं की कुणी अवतारी पुरुष काशीत आला आहे। एका दुष्ट बुद्धीच्या माणसाने स्वामींची चेष्टा करावी म्हणून मद्य मांसाचं ताट स्वामींपुढे आणून ठेवलं। तेवढ्यात एक तेजस्वी बाई समोर आली आणि तिने त्या मद्य मांसाच्या ताटाला केवळ स्पर्श केला तर तिथे नाना तऱ्हेची फळं निर्माण झाली, कारण ती बाई साक्षात अन्नपूर्णा होती। ती म्हणाली, अरे चांडाळा, स्वामींपुढे तू मांस आणि मद्य ठेवतोस, तुझं भस्म होईल। आश्चर्य म्हणजे त्या चांडाळ वृत्तीच्या माणसाचं क्षणात भस्म झालं। स्वामींनी श्रीपाद भटांना सांगितलं, तू ह्या अहंकारी ब्राह्मणांचा निपात कर, तुझ्या तोंडून वेद बाहेर पडतील असा मी तुला आशीर्वाद देतो। त्या अहंकारी ब्राह्मणांच्या ज्ञानाचा अहंकार श्रीपाद भटाने एका क्षणात उतरवला। ते सर्व विद्वान ब्राह्मण श्रीपाद भटाला म्हणू लागले, आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमची किंमत न ओळखता तुमचा अपमान केला। त्यांनी श्रीपाद भटांना उच्चासनावर बसवलं, त्यांची पूजा केली। श्रीपाद भटांना संकोचल्यासारखं झालं, कारण हे सारं केवळ स्वामी कृपेमुळे झालं होतं। स्वामी काही क्षणांसाठीच काशी क्षेत्री आले आणि गुप्त झाले। स्वामींची श्रीपाद भटांवर पूर्ण कृपा झाली होती। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, खूप माणसं जपाला बसतात, परंतु त्यांचं मन मात्र त्या वेळेला विश्वभर भटकत असतं। जर करीत असलेल्या नामजपात मन नसेल तर त्या जपाला काहीही अर्थ नाही। एक लक्षात ठेवा की अंतर्मुख झाल्याशिवाय जप रंगत नाही आणि परमार्थ साधत नाही। म्हणून प्रथम मन परमेश्वराशी एकाग्र करा, देहबुद्धी सांडा आणि मगच जपाला बसा, तरच जप उत्तम होईल आणि मन प्रसन्न होईल।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो आता ऐकूया व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूया श्री देवी उपासनेचा कार्यक्रम श्री देवी महात्म्य। यामध्ये आपण ऐकणार आहोत प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी श्री देवी महात्म्य। ही पोथी आपण पारायण पद्धतीनुसार इथे ऐकणार आहोत। आजच्या दिवशी दोन अध्याय पठण करायचे आहेत, अध्याय क्रमांक 4 आणि अध्याय क्रमांक 5। सुरुवातीला या अध्यायाचं सार आपण ऐकाल आणि त्यानंतर श्री देवी महात्म्य या पोथीचं पारायण होईल। हे पोथी वाचन केलं आहे भाग्यश्री केसकर यांनी। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री देवी महात्म्य अध्याय 4 शुक्रादी स्तुती। देवीची इंद्रादींनी केलेली स्तुती। श्री गणेशाय नमः। देवीच्या चरित्रातला पुढचा भाग मेधा ऋषी सुरथाला सांगत होते। ते म्हणाले, सूत महर्षी शौनकादी ऋषीमुनींना सांगू लागले, त्यावेळी त्या सर्व देवादिकांनी त्या देवीला साष्टांग नमस्कार करून त्या देवीची अर्थपूर्ण अशा उत्तमोत्तम शब्दांनी स्तुतिस्तवन गायली। हे संपूर्ण विश्व तिने व्यापून टाकलेलं असून तिच्यापासून विश्व वेगळं असं नाहीच, अर्थात ती आणि विश्व एकच, एक रूपच आहेत। अनेकविध शक्ती ही देखील तिचीच रूपं आहेत असं विस्ताराने वर्णन करून, तू दयाळू, पराक्रमी, सर्वव्यापी, प्रभावी, सद्गुणांनी समृद्ध, विश्वरूपिणी, विश्वपालिका, शुभवर्धिनी अशी आद्य शक्ती आहेस। ते म्हणाले, ती देवी म्हणजे लक्ष्मी असून तीच अलक्ष्मीही आहे। तीच श्रद्धा, लज्जा, सर्वाश्रया, आद्या, स्वाहा, स्वधा, मुक्ती, हेतू, शब्दशक्ती, अचिंत्या, विद्या, परमविद्या, मेधा, भगवती अशी आहे। तिचीच नावं अंबिका, गौरी, पार्वती, भवानी, धनदा, यशोदा, दुर्गा, दारिद्र्यहारिणी, दुःखहारिणी आदी अनेक आहेत। अशा प्रकारे त्या देवीची स्तुती त्या देवादिकांनी अनेक वेळा केली, त्यामुळे देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना हवा तो वर मागा असं तिने सांगितलं। तेव्हा ते म्हणाले, तू आमचं रक्षण महिषासुराला आणि अन्य अनेक राक्षसांना मारून जसं केलं आहेस, तसंच तू जेव्हा जेव्हा जे जे अवतार घेशील तेव्हा तेव्हा त्या त्या अवतारांमध्ये तू आमचं, साधू पुरुषांचं आणि सज्जनांचं, तसंच तुझ्या खऱ्या भक्तांचं रक्षण करावेस अशी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो। मग त्यांनी तिला उत्तमोत्तम उपचार अर्पण करून तिचं पूजन केलं आणि त्यांनी तिला प्रार्थना केली, आत्ताच आम्ही जे तुझं स्तुतिस्तवन केलं आहे ते स्तोत्र जो कोणी श्रद्धेने म्हणेल त्याचंही रक्षण कोणत्याही संकटापासून तू करावंस। हे दोन्ही वर तेव्हा देवीने त्यांना दिले आणि देवी अंतर्धान पावली। ओम श्री देव्यै नमहा।

श्री देवी महात्म्य अध्याय 5 महासरस्वती आख्याने देवी अवतार दूत संवाद निरूपण अर्थात सरस्वतीचा अवतार। श्री गणेशाय नमः। सुरथ राजाला मेधा ऋषी सांगू लागले। पुढे मार्कंडेय ऋषी त्यांच्या शिष्यांना म्हणाले की त्यावेळी सूत महर्षी हे शौनकादी ऋषीमुनींना म्हणाले, आता सावधचित्त ठेवून बसा, कारण देवीचा तिसरा अवतार असलेल्या महासरस्वती देवीचं आख्यान मी आता सांगत आहे। प्राचीन काळी शुंभ आणि निशुंभ या नावाचे दोन दैत्य उत्पन्न झाले होते। त्यापैकी पहिला संग्रामामध्ये आपल्या पराक्रमामुळे शोभून दिसत असल्याने त्याचं नाव शुंभ असं पडलं होतं, तर जो दुसरा होता तो त्या शुंभाहूनही अधिक पराक्रमाने अधिकच शोभत असे म्हणून त्याचं नाव निशुंभ असं पडलं होतं। ते दोघेही महाक्रूर असे देवांचे शत्रू होते। आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी तिन्ही लोक जिंकून घेतले होते, अर्थातच स्वर्गलोकही त्यांनी जिंकल्यामुळे देवांना दाही दिशांना पळ काढावा लागला। सर्व देवांचे अधिकार आणि पद त्या दोघा दैत्यांनी स्वतःकडे घेतले। यज्ञामध्ये दिले जाणारे हवीरभागही देवांऐवजी हे दोघे दैत्यच बळकावू लागले। काही काळाने सगळे देव हिमालयाच्या परिसरात एकत्र जमले आणि ह्या दोघा दैत्यांच्या संकटाचं निवारण कसं करावं याचा विचार करू लागले। तेव्हा त्यांना देवीने पूर्वी दिलेल्या वरांची आठवण झाली, त्यामुळे त्यांनी तिची अनेक नावं जपून स्तुतिस्तवनं गायला सुरुवात केली। त्याचवेळी तिथे गंगा नदीत स्नान करण्यासाठी पार्वती आली। तिने त्यांना विचारलं, तुम्ही इथे कोणाची स्तुतिस्तवनं करीत आहात? त्याच क्षणी प्रत्यक्ष पार्वतीच्याच देहातून एक देवी प्रकट झाली, तीच महासरस्वती होय। त्यावेळी पार्वतीचा वर्ण काळा झाला म्हणून तिला तेव्हापासून कालिका हे नाव पडलं। तसंच पार्वतीच्या शरीरकोशापासून जन्मलेली म्हणून कौशिकी असं नाव या महासरस्वतीला पडलं। सरस्वतीने महातेजस्वी असं दिव्य रूप धारण केलं। त्या रूपाचं वर्णन चंड आणि मुंड या दोघा राक्षसांनी शुंभ निशुंभांकडे जाऊन केलं। हे चंड आणि मुंड हे दोघेही शुंभ निशुंभांचे मंत्री होते। ते त्या दोघांना म्हणाले, तुम्ही जगातली सर्व अमूल्य रत्न तुमच्या ताब्यात घेतली आहेत, तर हे सरस्वती रूपी स्त्री रत्न देखील तुमच्याकडेच असायला हवं। त्यामुळे त्या दोघांनी त्यांचा सुग्रीव नावाचा दूत देवीकडे पाठवला। त्याने देवीला त्यांचा निरोप सांगितला की तिने त्यांच्या स्वाधीन आपण होऊन व्हावं, अन्यथा तिला त्यांच्याकडे बळाने ओढून नेलं जाईल। त्यावर देवीने उत्तर पाठवलं की मी पूर्वीच प्रतिज्ञा केली आहे की जो कोणी युद्धात मला जिंकील त्याच्याच स्वाधीन होऊन राहीन, म्हणून शुंभ आणि निशुंभ यांनी त्यांना हवं तर मजशी लढून मला जिंकावं। ओम श्री देव्यै नमः।

आमुचे असो सर्वदा जी सर्वभूति पाहे शक्ति रूपे राहिली आहे तिज कारणे नमस्कार हे आमुचे असो त सर्वदा

समुचे असोत सर्वदा जी सर्वभूति सतत जाति रूपे स्थिर वर्तत तीते आमुचे निश्चित नमस्कार असोत सर्वदा जी सर्वभूतमात्री जाण लज्जा रूपे राहिली आपण त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा।

हा मुचे असोत सर्वदा जी सर्वभूति समान कांति रूपे असे जाण त्या देवी भगवती ते नमन आमुचे असो सर्वदा।

हा मुचे असोत सर्वदा जी सर्वभूती आपण भ्रांतिरूपे राहिली पूर्ण त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा।

पाठविता होय सत्वर बोधोनी आणाया तुझ लागी शुंभ म्हणे सुग्रीवा लागुन त्वा हिमपर्वती जाऊन ऐसे ऐसे

0: आता ऐकूया श्री अर्गला स्तोत्र. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अथार्गला स्तोत्रम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषी

श्रोते हो, आत्ताच आपण देवी उपासनेचा श्री देवी महात्म्य हा कार्यक्रम ऐकला. पारायण पद्धतीने आज श्री देवी महात्म्य या पोथीमधल्या अध्याय 4 आणि अध्याय 5 याचं श्रवण केलं. या पोथीचं वाचन केलं होतं भाग्यश्री केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री देवी महात्म्य या मालिकेचा आजचा भाग माणिकनगर इथल्या कैलासवासी श्रीमती शशिकलाबाई कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री शशिकांत कुलकर्णी यांनी स्मरणार्थ प्रायोजित केला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आजचा श्लोक 91 आहे. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थ काय सांगतायत? नको वीट मानू रघुनायकाचा. असं ज्या अर्थी समर्थ म्हणतात, त्या अर्थी रघुनायक म्हणजे भगवंत, त्याच्याविषयी वीट मानणारी मंडळी जगात आहेत, तर ज्यांना आपण नास्तिक मंडळी म्हणतो, देव मानत नाहीत, भगवंत मानत नाहीत, मीच काय तो करता आहे, सर्व काही मीच करणार आहे, आम्हाला कोणाची गरज नाही असं म्हणणारी माणसं आजही आहेत. इथं येतात माझ्याकडे काही वेळा सांगायला की आम्हाला काही परमेश्वराची वगैरे गरज नाही, परमेश्वराचं आमच्या जीवनात काही स्थान नाही, आम्ही आमच्या जीवावर सगळं काही करतो आहोत, वय वर्ष 80. त्यामुळे मी त्यांना सांगते की ठीक आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे चाला, उद्या जेव्हा अंथरुणावर पडाल, असं या वेदना होतील, त्रास होईल, काही होईल, तेव्हा मात्र त्याला हाका मारायला जाऊ नका, तेव्हा तो येणार नाही. आधीपासून जर त्याला जोडला असेल, त्याच्याशी संबंध प्रेमाचे निर्माण केले असतील, तर तो आपल्या पाठीशी आहे. इथं देखील त्यांनी अनेक वेळा जे म्हटलं आहे की दासाभिमानी भक्त जर असेल तर त्याची काळजी भगवंत घेतो. जर कोणाला भगवंताची जर का आवडच नसेल, प्रेमच नसेल, तर त्याच्यासाठी काही करायला पाहिजे असं भगवंत मानत नाहीत. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, नको वीट मानू. तुझं शहाणा असशील तर राय रघुनायकाचा कंटाळा करू नको, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको, त्याचा तिरस्कार करू नको. काही मंडळी तिरस्कारापर्यंत जातात आणि आपली वक्तव्य मोठ्या मोठ्या भाषणातून करत असतात आणि काही वेळेला त्याचा परिणाम सामान्य माणसावर होतो आणि बुद्धिबोध होतो. त्यांनी त्यांच्यापुरता हा जो विचार आहे आपल्यापुरता ठेवावा. समाजामध्ये असे विकृत मनोवृत्तीचे विचार पसरवू नयेत. म्हणून इथं जे म्हटलं आहे त्यांनी की नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदर आहे बोलीचे. एखादी गोष्ट करू नको असं म्हटल्यानंतर काय करा हे लगेच समर्थ सांगतात. तर ते म्हणतात, वीट तर मानूच नको, पण नुसताही राहू नकोस. तुला जर तुझं कल्याण साधायचं असेल, आनंदरूप जीवन जगायचं असेल, तर अति आदरे बोलीजे राम वाचा. रामनाम वाणीनं अत्यंत आदराने घे. अति आदर ह्या शब्द समर्थांचा किती वेळाला आलेला आहे श्लोकातून, कारण ते पुन्हा पुन्हा सांगतात. पुष्कळ मंडळी नाम घेत असतात पण त्याच्यात आदर नसतो, खरं प्रेम नसतं, भगवंताविषयीची ओढ नसते. नाम घ्यायचं म्हणून घेत असतात, देवाला नमस्कार करायचा म्हणून करत असतात, त्याच्यामध्ये खरं प्रेम नसतं. म्हणून ते सांगतात की देवाला फसवायचं नाही आहे, अति आदर आहे, अत्यंत आदराने अंतःकरणपूर्वक तुम्ही भगवंताचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या. अति आदर आहे बोली जे राम वाचा. त्याच्यावर ते पुन्हा सांगतायत त्यांना दिलासा देण्यासाठी की राम नाम घ्यायला काही खर्च पडतो का, कष्ट पडतात का? मागेही श्लोक एकदा येऊन गेलेला आहे की रामनाम घ्यायला कष्ट नाहीत, एक दमडी देखील खर्च करावा लागत नाही, तरी माणसं नाम का घेत नाहीत. इथे त्यांना त्यांनी म्हटलं आहे, नवेचे काही खर्च होत नाही, मुखी सापडे रे फुकाचा. अरे तू नाम घे, तो फुकटचा तुझ्या हातात सापडेल, तुला तो प्राप्त होईल, त्याची कृपा तुझ्यावर होईल. काही करू नकोस, फक्त अंतःकरणपूर्वक त्याचं स्मरण कर, त्याला विसरू नकोस, त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त कर. हे जर केलंस तर तो मुखी सापडे रे फुकाचा. मग काय कर त्याच्यासाठी? करी घोष त्या जानकी वल्लभाचा. तो जानकी वल्लभ प्रभू रामचंद्र, त्यांचा जयघोष कर. हळू म्हण, मनात म्हण, पण जेव्हा शक्य आहे एकटेच आहोत आपण, जयघोष करावा. कुणाचा तरी जयघोष केला जातो, पण कुणाचा जयघोष होतो त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याचा जयघोष केला जातो, जाहिराती लावल्या जातात, ते केव्हा खाली पडतात त्याचा भरोसा नाही. तसं भगवंताबद्दल नाही आहे. भगवंताचा जयघोष तुम्ही कितीही काल करा, कोणत्याही स्थळी करा, कोणत्याही काळी करा, त्याचा जय अखंडच आहे. त्यामुळे ज्याचा जय त्रिकाला बाधित आहे त्याचा घोष करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थ म्हणतात, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जय राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो यशवंत देव यांचं संगीत असलेली वसंत बापट यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे उषा मंगेशकर यांनी.

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, श्रीधर फडके यांचं संगीत असलेली संत एकनाथ महाराजांची अभंग रचना ऐकूया। गायली आहे सुरेश वाडकर यांनी।

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली ऐकूया.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली.
1: ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

0: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो यशवंत देव यांचं संगीत असलेली वसंत बापट यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे उषा मंगेशकर यांनी.

श्रोतेहो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूयात. संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, श्रीधर फडके यांचं संगीत असलेली संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूयात शारदा स्तुती।

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: संगीत.

0: हाटकच लुगड तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडन तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवाय

संत नामदेव महाराजांची रचना ऐकूया. संगीत आणि स्वर मास्टर कृष्णराव यांचा.

संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भारतीय सौर दिनांक 21 सौर महिना अश्विन 1948 विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज मंगळवार अश्विन शुद्ध तृतीया अर्थात 13 ऑक्टोबर 2026 आजचं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र. सप्तरात्रोत्सवाला आज आरंभ होत आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. मोक्षाच्या चार पायऱ्या आहेत. पहिली सलोकता, दुसरी समीपता, तिसरी सरूपता आणि चौथी सायुज्यता. यातली सलोकता आपण सुरुवातीला जाणून घेऊयात. आपलं आराध्य दैवत ज्या लोकामध्ये वास्तव्य करून असतं त्या लोकात राहायला मिळतं याला सलोकता मुक्ती असं म्हणतात. जसे शिवभक्त शिवलोकात राहतात तर विष्णू भक्त विष्णू लोकात राहतात

ज्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या सर्व लोकांना भारतीय असं म्हटलं आहे, परंतु पंतप्रधानांची भेट सर्वच भारतीयांना मिळत नाही अशी 100 कोटींहून अधिक माणसं आहेत की ज्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. अगदी त्याचप्रमाणे विष्णू भक्त विष्णू लोकात राहतात, परंतु त्यांना भगवान विष्णूंचं दर्शन प्राप्त होत नाही. ते विष्णू लोकात राहून विष्णू भक्ती करत राहतात. हळूहळू त्यांची प्रगती होत राहते आणि त्यांना समीपता ही मुक्तीची दुसरी अवस्था प्राप्त होते. आता समीपता जाणून घेऊयात. समीपता मुक्ती प्राप्त झाल्यानंतर भक्ताला देवाच्या जवळ जाण्याचा अधिकार प्राप्त होतो, त्याच्याशी बोलण्याचं भाग्य त्याला प्राप्त होतं. भक्ताने स्मरण करताच त्याची आराध्य देवता त्याच्या समोर प्रकट होते आणि त्याला मार्गदर्शन करते. क्रममुक्तीचा दुसरा टप्पा इथे संपतो आणि सरूपता या तिसऱ्या अवस्थेकडे साधकाचा प्रवास सुरू होतो. सरूपता जाणून घेऊयात. सरूपता मुक्ती प्राप्त होण्यापूर्वी साधकाला उत्तम प्रतीचं ध्यान लागण्यास सुरुवात होते. साधक जर विष्णू भक्त असेल तर तो विष्णू रूपाचं ध्यान करतो. हळूहळू त्याला स्वतःच्या सूक्ष्म देहामध्ये विष्णूचं रूप दिसू लागतं. मीच विष्णू आहे असा भाव त्याच्यामध्ये प्रकट होऊ लागतो. हळूहळू त्याला पूर्णपणे विष्णूचं रूप प्राप्त होतं. शनैः शनैः ही शक्ती वाढत जाते आणि साधक विष्णूच्या रूपात कोणालाही दर्शन देऊ शकतो. पृथ्वी तलावर असे असंख्य साधक आहेत की त्यांना त्यांच्या आराध्य दैवताचं दर्शन झालेलं आहे. या दर्शनामागील रहस्य हे आहे की सरूपता मुक्ती प्राप्त केलेले आत्मे अशा भक्तांसमोर त्यांच्या देवतेच्या रूपात प्रकट होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात, वरदान देतात. परंतु या सर्व गोष्टींना एक विशिष्ट मर्यादा असते. सरूपता मुक्ती प्राप्त केलेल्या आत्म्यांना मूळ देवतेचं फक्त रूप प्राप्त होते, सामर्थ्य किंवा अधिकार प्राप्त होत नाहीत. देहासहित प्राप्त केलेली ही सरूपता मुक्ती आहे. आणि शेवटची मुक्ती आहे सायुज्यता. सायुज्यता मुक्ती म्हणजे आराध्य देवतेमध्ये आत्मा विलीन होणं, त्या सच्चिदानंद परमात्म्यामध्ये आत्मा विलीन होणं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता ह्या शुकदेवांना त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं दिव्य असं अलौकिक तेज बघितलं. व्यास अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यानंतर त्यांच्या पित्यांनी त्यांना म्हटलं की काय झालं, तुझ्या मनाचं समाधान झालं? हो म्हणाले, समाधान तर झालंच, पण ते काय म्हणाले, मग मी काय केलं, त्याचा अनुभव काय आला, हे सगळं त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं. व्यास त्या हर्षाने इतके उल्हसित झाले, त्यांनी आपल्या पुत्राला दृढ आलिंगन दिलं आणि आपल्याजवळ बसवून घेतलं. आणि त्यानंतर पहिलं आदी मुनींना जे काही ज्ञान द्यायचं होतं, जी संहिता शिकवायची होती, ते सगळं शिकवून झालं आणि त्यांना त्यांच्या मार्गाने खाली जाऊन, म्हणजे हिमालयातून खाली उतरून प्रसार करण्याकरता त्यांनी पाठवून दिलं. आता ते म्हणाले की या लोकांनी खाली जावं, यज्ञ करावेत, वेदाच्या संहिता म्हणाव्यात. तसंच आता हे जसे ब्राह्मण हिमालयावरून खाली उतरले, तसेच व्यासही आपल्या या श्रेष्ठ पुत्राच्या सहित एकांतामध्ये मौनानी, आता ते त्यांना असं वाटलं, एवढासा माझा मुलगा आज ब्रह्मज्ञानाचा सर्वश्रेष्ठ अधिकार प्राप्त करू नये, आता माझ्याकडे काय कमी आहे की ज्याच्यामुळे आता मला ते सुख प्राप्त होत नाही, त्याचं चिंतन ते करू लागले, त्यांचं ध्यान लागलं, ध्यान लावून बसले. आणि त्यावेळी आकाशवाणी झाली आणि ते म्हणाले, अरे हिमालयाच्या एका एकांत स्थळामध्ये बसलास, आत्तापर्यंत वेदाचा घोष चालू होता, आता वेदाचा नाद ऐकू येत नाही, तुझ्या मुलाच्या बरोबर वेदसंहितेचं पठण कर, असं त्यांनी व्यासांना सांगितलं. आणि त्याबरोबर व्यास म्हणाले, ठीक आहे, आता वसिष्ठ कुलामध्ये उत्पन्न झालेले व्यास महर्षी आहेत, आता ह्यावेळी वेदध्वनी ऐकू येत नाही हे बरोबर नाही, हे जेव्हा भगवंत म्हणतोय त्यावेळी म्हणाले, हे चिंतन करण्याचं कारण नाही, वेदाचा घोष चालू राहिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आणि तो वेदोच्चारण जे आहे ते या पर्वताला सुशोभित करण्याकरता ह्या दोघांनी, म्हणजे वेदज्ञ पिता आणि वेदज्ञ पुत्र ह्या दोघांनी सुरू केलं. हे दोघे जण म्हणू लागले. आता ह्या दोघांचं जेव्हा हे संहिता म्हणणं सुरू झालं, त्यावेळी म्हणाले, पुष्कळ वेळ झाला वेदाचं पारायण झालं, पारायण चालूच होतं. पारायण चालू असतानाच एक दिवशी समुद्रावरच्या हवेतून जर काही बदल व्हावे, जसं आज आपण म्हणतो की समुद्रावरती तो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि ते वारे इकडे गेले तिकडे गेले, तसंच वर्णन केलं इथे की समुद्रावरती वायूचा दाब बदलला आणि म्हणाले, तिथून जे वायू वाहतात त्या वायूंच्या मध्ये बदल घडला आणि काय झालं म्हणाले की इतकी जोरात अशी वादळी हवा सुरू झाली की त्या वादळी हवेमध्ये ते म्हणाले की असं जर वादळ सुरू झालं आणि ज्या प्रकारचं वादळ सुरू झालंय, व्यासजी म्हणाले की अहो म्हणाले, हा जो काही वादळाचा प्रकार आहे हा काही सामान्य नाही आहे, याचा अर्थ आता वेदाचं जे अध्ययन आहे ते अध्ययन थांबवलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले की आता त्यांच्या लक्षात आलं की आता अनध्ययनाचा काळ आलेला आहे. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की अरे आता स्वाध्याय करू नको वेदाचा, कारण ह्या इतक्या येणाऱ्या घोगावणाऱ्या अशा ह्या वादळामध्ये वेदाध्ययन करण्याची काही गरज नाही. म्हणाले त्यांनी त्या म्हणजे शुकमुनींनी वडिलांना विचारलं, नाही बरोबर आहे तुम्ही थांबवा म्हणता, पण एवढ्या जोरामध्ये ह्या असा वावटळ किंवा ही जे चक्रीवादळ आहे हे आत्ता का निर्माण झालं? आणि म्हणाले ही वायुदेवाची ही जी चेष्टा आहे की आपण या ठिकाणी हे काम करतो आहोत आणि तोही अशी लीला आपल्यासमोर का करून दाखवतो आहे, याचं कारण सांगा. आता शुकदेवांनी असा प्रश्न विचारल्यानंतर व्यासांनी सांगितलं की अनध्ययन करायचं याकरता आमचं अनध्ययन व्हावं याकरता वायूनी जे केलेलं आहे ते आता मी तुला सांगणार नाही म्हणाले. हे अनध्ययन का, हे तू तुझ्या दिव्य दृष्टीनी तुझं मन निर्मल झालं आहे तर आता तूच समजून घे की हे अनध्ययन होण्याचा काळ का आला आहे. म्हणाले तू आता ना रजोगुण ना तमोगुणाशी संबंधित आहेस, तू पूर्णपणे सात्विक आहेस, तुझ्या हृदयामध्ये जो वेदाचा विचार आहे तर त्या संदर्भामध्ये तूच तुझ्या बुद्धीला या अनध्यायाचं कारण विचारून घे, असं जेव्हा त्यांनी विचारायला सांगितलं किंवा विचार करायला सांगितलं तेव्हा तो म्हणाला, नाही आपण मला समजवा, मला यातलं काही माहीत नाही. त्यावेळी व्यासांनी सांगितलं की हे बघ, पृथ्वी आणि अंतरिक्ष यांच्यामध्ये जे वायूचं चलन होतं त्याचे 7 मार्ग आहेत आणि 7 प्रकारांनी ते चलन होतं. जो म्हणाले जसा धूर असावा अग्नीच्या बरोबर, तसा थोडासा वावटळीच्या बरोबर आणि
ज्याला आपण उष्णतेने म्हणतो की आपल्याला कळते हवा हलकी होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रवाह हलक्या झालेल्या वायूचे आणि जी फार गरम नाही आणि जी थंड आहे अशा वायूंचे दोन तीन प्रवाह त्याच्यामध्ये निर्माण होतात. म्हणजे ज्या गावांना म्हणजे नागपूर वगैरे सारख्या ठिकाणी जिथे खूप उष्णता आहे तिथे आपण बघा संध्याकाळच्या वेळी जेव्हा उन्ह कलायला लागतात आणि उष्णता कमी व्हायला लागते तेव्हा त्या गावांमध्ये अशी वावटळी उठतात आणि असे वेगवेगळे प्रवाह ज्याला इंग्रजीत करंट्स म्हणतो ना तसे करंट्स निर्माण होतात. तर ते म्हणाले अशा प्रकारे उष्णतेनी हे जे प्रवाह निर्माण करणारा हा जो वायू आहे तो काय करतो म्हणाले तो पावसाला वाहून खाली आणतो. म्हणजे जो पाऊस ढगातून खाली पडतो तो ते ढगातून पाणी ओतायला लागला म्हणून पाऊस खाली पडत नाही तर त्याचं वहन करण्याचं काम तो वायू करतो. तसंच जे गारा पडतात त्या गारा वहन करण्याचं काम तो करतो. आणि म्हणाले असा हा जो प्रवाहित होणारा आणि मार्गामधून पावसाला खाली प्रवाहित करणारा जो वायू आहे त्याला प्रवह नाव दिलेलं आणि तो पहिल्या प्रकारचा वायू आहे. दुसरा म्हणाले तुला सांगतो की आकाशामध्ये तो जो ज्याला आपण विजा उत्पन्न करणं म्हणतो आणि त्याच्याकरता जो उत्पन्न होतो आणि महान तेजानी जो संपन्न असतो त्या वायूला आवह असं वायू म्हणतात की ज्याच्या ठिकाणी खूप मोठा आवाज येतो आणि त्या आवाजाने तो वायू वाढतो आणि तिथे रस म्हणजे प्रवाहीपण निर्माण करतो. प्रवाहीपण म्हणजे काय की एक जलाने भरलेला मेघ आहे दुसरा जलाने भरलेला मेघ आहे तो त्याच्या गतीने सहज जाईल आणि पाऊस पडेल तर तसं करत नाही त्या जलाने भरलेल्या मेघांना पुढे पुढे पुढे पुढे ढकलत नेतो. आपण म्हणतो ना आत्ता इतकं आभाळ भरलं होतं आणि अगदी अंधेरून आलं होतं आणि 10 मिनिटात सगळं गेलं नष्ट झालं अशा त्या जलाने भरलेल्या मेघांना भराभरा पुढे नेणारा असा जो वायू आहे त्याला आवह हे नाव आहे. आणि तिसरा आता सांगतायत जो नेहमी सोम आणि सूर्य आदी हे जे ज्योतिर्मय ग्रह आहेत त्यांचा उदय किंवा उद्भव करतो तो म्हणाले ह्या पुरुषांच्या म्हणजे सगळ्यांच्याच देहामध्ये जो निवास करतो जो चारीही समुद्रांचं जल ग्रहण करतो आणि त्याला वर उचलून नेतो. म्हणजे काय काय करतो तो आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी हृदयामध्ये असणारा जो उदान आहे त्या उदानाचं पण जो नियंत्रण करतो आणि समुद्रातलं जे जल आहे ते उष्णतेने तापल्यानंतर त्यातल्या पाण्याची जी वाफ होते ती वर उचलून नेतो आणि त्याचे जलाचे ढग ज्याच्यापासून बनतात त्याला आणि तो योग्य त्या ठिकाणी नेऊन पोचवतो त्याला पर्जन्य निर्माण करतो त्या वायूला उद्वह असं म्हणतात. की पर्जन्याच्या कडे सोपवतो म्हणजे त्याच्याकडनं पर्जन्य निर्माण करतो असा हा वायू आहे. ज्याच्यामुळे प्रेरित होऊन म्हणाले हे जे महामेघ आहेत पाऊस आणणारे ते एकत्र बांधले जातात आणि पावसाचा वर्षाव होतो. तसंच देवता जेव्हा आकाशमार्गातून जातात त्यावेळी त्यांच्या विमानात त्या देवता बसलेल्या असतात तर त्या देवतांचं वहन करणारा हा वायू आहे. म्हणजे त्यांना कोणतंही विमान चालवायला आपल्यासारखं इंधन लागत नाही ते त्यांच्या विमानात बसले की हा वायू त्यांना वहन करून नेतो असं त्यांना सांगायचं आहे. की त्यामुळे म्हणाले की सगळ्या पर्वतांचा किंवा त्याचा जो वरचा भाग आहे त्या भागाचं मर्दन म्हणजे त्याला छेदणारा जसं आम्ही म्हणतो ना हिमालयाचा वरचा भाग आहे हळूहळू खाली यायला लागला अनेक कारणं आहे की ज्यामुळे मर्दन होतं म्हणजे तो भाग कमी होतो तो म्हणाले हा संवह नावाचा वायू आहे. आता त्याच्या पुढचा जो वायू आहे तो वृक्ष आहे आणि त्या अत्यंत वेगाने वाहणारा आहे. तो वृक्षांची तोड करतो त्यांना उखडून फेकून देतो आणि तसंच त्याच्यामुळे प्रलय काळाचे जे मेघ आहेत ते एकत्रित होतात त्याला ते बलाहक ज्यांना म्हटलेलं आहे अशी संज्ञा म्हणजे असं नाव धारण करून ज्याचं संचरण हे भयानक उत्पात करणारं आहे किंवा जो आपल्याबरोबर मेघांना त्यांच्या समूहांना पुढे पुढे घेऊन जातो असा अत्यंत वेगवान असा पाचवा वायू आहे त्याला विवह असं नाव आहे. म्हणजे आपण म्हटलं ना ती ढगफुटी झाली परवा लेहला काय झालं हे जे भयानक आतंक आहे हे भयानक संकट आहे हे निर्माण करणारा हा वायू आहे. ज्याच्या आधारावर आकाशातले दिव्य जलप्रवाह आहेत ते प्रवाहित होतात
आता एक वेगळी संकल्पना जी आपल्याला कधीही कल्पनेत येत नाही, खरं म्हणजे ह्या सगळ्या संकल्पनांचा विचार शास्त्रज्ञांनी करावा की त्याला किती तथ्य त्यांच्या दृष्टीने आहे नाही, मानायचं का नाही मानायचं. इथे आपल्याकडे असं म्हटलेलं आहे या नारद पुराणामध्ये ती धारणा स्पष्ट दिसते, ती अशी आहे की ही जिला आम्ही आकाशगंगा म्हणतो ना, की ज्याच्यामध्ये ताऱ्यांचा तो एक विशिष्ट प्रवाह आहे, एका दिशेने ते सगळे तारे त्याच्यामध्ये गुंफलेले आहेत आणि ती आकाशगंगेचा मोठा पट्टा आहे. तर नारद पुराणामध्ये त्याचं वर्णन असं केलं आहे की ती खरंच आकाशातली गंगा आहे आणि हे जे ऋषीमुनी आहेत हे जे हिमालयावरती राहत असत किंवा हिमालयात तपाला, तर पुढे आहे उल्लेख त्याचा, तप करत असत, ते त्या आकाशगंगेमध्ये स्नान करतात असा उल्लेख आहे की ते त्या गंगेत जाऊन स्नान करतात. ते इथेही त्यांनी म्हटलंय की आकाशगंगेचं जे पवित्र जल आहे त्याला धारण करण्याचं काम आकाशामध्ये, कारण आमच्या इथे जमिनीवरती आम्ही जे म्हणतो ना की ज्याला विकल्प म्हणतो की काय त्याला अर्थच नाही आहे, काय की आकाश पुष्प म्हणजे आकाशात वेल आहे आणि त्या वेलाला फुलं आली आहेत असू शकत नाही, सशाला शिंग असू शकत नाही, वंध्या पुत्र असू शकत नाही. पण इथे त्यांनी म्हटलंय की आकाशामध्ये गंगा आहे, त्या गंगेमध्ये जल आहे आणि त्या जलाला धारण केलेलं आहे आणि तो धारण करणारा वायू आहे. आणि म्हणाले ज्याच्या साह्याने काय होतं, म्हणाले जी सहस्र किरण सूर्याची निर्माण होतात त्या उत्पत्ती स्थाना सूर्याच्या ठिकाणी ह्या किरणांनी प्रतीत होणं, म्हणजे ती किरणं तिथून निघून आमच्यापर्यंत येणं आणि आमची पृथ्वी प्रकाशित करणं, हे प्रकाशित करण्याचं काम किंवा चंद्राचे जे चांदणं आहे त्याची जी दिव्य अमृतधारा आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्या वनस्पतींचं पोषण हे चंद्राच्याच किरणांनी होतं आणि त्यामुळे हे त्याचं जे पोषण आहे ते करणारा सहावा वायू परिवह नावाचा सहावा वायू आहे. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की संपूर्ण विजयशील अशा तत्वांच्या मध्ये हा श्रेष्ठ वायू आहे, कारण सूर्य आणि चंद्र यांच्यापासून निघणारा प्रकाश आणि चांदणं आणि आकाशामधल्या सगळ्या ग्रहताऱ्यांचं नियंत्रण करणं आणि त्यांचं संतुलन राखणं हे काम हा वायू करतो. म्हणाले सगळ्यात शेवटी ज्या सातव्या वायूचं वर्णन आहे ते असं आहे की अंतकाली सगळ्या प्राणांच्या जे प्राण आहेत त्यांचे त्यांच्या शरीरातून बाहेर काढून जे ह्या प्राण निघण्याच्या काळात त्याचा जो मार्ग आहे, म्हणजे तो मृत्यू किंवा तो वैवस्वत यम जो आहे त्याच्या बरोबर जाणं, म्हणजे तो प्राण त्या देहातून बाहेर येणं आणि बाहेर आलेल्या प्राणाला मार्गदर्शन करणाऱ्या त्या यमदेवतेच्या मागे त्या प्राणांनी जाणं, त्याचं अनुगमन करणं आणि हे एक काम हे सामान्य जीवांच्या ठिकाणी आहे की त्यांचे प्राण त्यांच्या शरीरातून बाहेर येतात आणि ते प्राण तो ती यमदेवता त्यांना घेऊन जाते, किंवा जे अध्यात्मचिंतनाने श्रेष्ठ असलेले असे जे पुरुष आहेत आणि शांत आहेत आपल्या बुद्धीच्या द्वारा त्यांनी आपल्या चिंतनाने विवेकाने ज्यांनी भगवंताचं ध्यानधारणेच्या माध्यमामधून अनुसंधान साधलेलं आहे त्यांना अमृतत्व देण्यामध्ये सुद्धा हा वायू समर्थ आहे असं म्हटलंय. की ज्याच्यामध्ये त्यांनी दोन उदाहरणं दिली आहेत की ज्याच्यामध्ये प्रजापती दक्षाचे हजारो पुत्र हे अनेक दिशांनी त्यांना पाहिजे तिथे निघून गेले कार्य करण्याकरता, कारण प्रजापती दक्षाला प्रत्येकाला हे सगळं सृष्टीचं नियमन करण्याचं काम आहे, ते काम करण्याकरता त्या पुत्रांना त्या त्या दिशांनी जाण्याचं सामर्थ्य हे या वायूंनी दिलं म्हणाले. आणि दुसरं त्यांनी एक फार मोठी गोष्ट सांगितली आहे की आता पाऊस पडेल पडेल पडेल असं आम्हाला जेव्हा खात्रीलायक वाटतं त्यानंतर तो पाऊस पडत नाही, त्या मेघांना पळवून लावून त्या पावसाला थांबवणं, किंवा ते तसेच ओथंबून आलेले ढग आहेत पण तरीही पाऊस न पडणं म्हणजे पावसाचं तिरोधान करणं, म्हणजे पावसाला परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा पाऊस न पडू देणं हे काम सुद्धा हाच वायू करतो म्हणाले. आणि त्यांनी असं म्हटलं की त्या वायूचं नाव परावह असं नाव आहे आणि त्यांनी सांगितलं ह्या कोणत्याही वायूवर नियंत्रण मिळेल पण ह्या शेवटच्या वायूवरती नियंत्रण करणं फार अवघड आहे असं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. तो फार कठीण आहे म्हणाले प्राप्त करून घ्यायला किंवा अतिक्रमण करण्याकरता. अशा प्रकारे हे जे मरुद्गण आहेत म्हणजे वायूला
किंवा संबंध त्याचं जे संचलन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळं कार्य करण्याकरता एकत्रित आलेले असे हे सात गण आहेत. आणि म्हणाले ही त्यांची हे दितीचे परम अद्भुत असे पुत्र आहेत, म्हणजे दिती आणि अदिती त्यातल्या दितीचे पुत्र आहेत. आणि ह्या सगळ्यांची सर्वत्र गती आहे. असं कसं झालं? कारण आता हे सगळं वर्णन सांगितलं ना व्यासांनी, आणि त्यामुळे व्यास म्हणाले की हे बघ बेटा, ते अंतर्ज्ञानी आहेत, त्यांचा अधिकार आहेच. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की का आपण अनाध्याय करतो इतका वायू सुरू झाल्यानंतर. कारण असा जेव्हा वायू सुरू होतो जो हिमालयामध्ये सुद्धा कंपन निर्माण करतो, तो वायू म्हणजे म्हणाले हा विष्णूचा निश्वास आहे. विष्णूसुद्धा श्वासोश्वास घेत असतो, पण कधीतरी तो जोरात जेव्हा निश्वास सोडतो त्यावेळी हे सगळं वायूमध्ये चलन सुरू होतं म्हणाले. आता जर असं वायूमध्ये चलन सुरू झालं तर म्हणाले तुला माहिती आहे की वेद हे विष्णूचे निश्वासित आहे, मग त्यांनी जोरात निश्वास सोडल्यावरती आपण वेद म्हणायचा का? आपण पण तो निश्वास सोडायचा का? कारण त्यांनी सोडलाच आहे. त्यांनी निश्वास सोडल्यानंतर आपण वेदांचं अध्ययन करायचं नाही, म्हणून वेदांचा अनाध्याय आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे भगवंताचे निश्वासित असल्यामुळे वायूचा क्षोभ झाल्यानंतर वेदांचं पठण त्या काळात करू नये, तो अनाध्याय करावा असं म्हणाले, आपल्याकडे सांगितलेलं आहे. आता अनाध्यायाच्या विषयामध्ये अशा प्रकारे व्यासांनी सांगितल्यानंतर त्यांनी शुकदेवांना काय सांगितलं की हा अनाध्याय विषय माझ्याकरता ठीक आहे, तू अनाध्याय करू नको. माझ्याकरता अनाध्याय आहे, तुझ्याकरता अनाध्याय नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तू म्हणायला लाग आणि वेदाचा पाठ कर अशी आज्ञा दिली. आणि व्यासांनी त्याला सांगितलं की मी आता आंघोळीला जातो, आणि ते आकाशगंगेत आंघोळ करण्याकरता निघून गेले असं वर्णन केलंय की ते आकाशगंगेत आंघोळ करायला निघून गेले. आता शुकदेवांनी आपलं मन वेदांच्यावरती केंद्रित केलं. वेद आणि वेदांचा वेदांगामध्ये पारंगत असणारे शुकदेव अजिबात थांबले नाही, त्यांचं वेदांचं पठण सुरू झालं. आता जेव्हा ते अशा वायूमध्ये वेदांचं पठण करू लागले त्यावेळी गुप्त रूपाने तिथे सनतकुमार प्रकट झाले. आणि त्या ठिकाणी सनतकुमार आल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणाले हे महातेजस्वी व्यासपुत्रा, काय करता आहात म्हणाले आपण. त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांची आज्ञा आहे, त्याप्रमाणे मी वेदाचा स्वाध्याय करतो आहे. आणि काय माझं अज्ञात पुण्य आहे मला माहीत नाही की त्या पुण्याने आपण माझ्यासमोर असे ह्या ठिकाणी प्रकट झालात आणि आपण मला आपलं दर्शन दिलं, त्यामुळे धन्य माझं भाग्य आहे म्हणाले की मी आपल्याला पाहू शकतोय. म्हणाले मी आपल्याला खरं म्हणजे असं विचारणार होतो की मोक्षाचा पुरुषार्थ कसा साधला जातो. म्हणाले आपण कृपा करून मला त्या मोक्ष पुरुषार्थाचं ज्ञान द्या. त्यांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये प्राण्यांचं अत्यंत हित आहे ते सत्य आहे असं म्हणून तुझं कार्य करशील आणि नवीन नवीन संकल्पांना जर फाटा देशील आणि कोणतीही कामना अंतःकरणात ठेवणार नाहीस, तर म्हणाले तुझ्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती. खूप मोठा उपदेश आहे सनंदनांचा, सनतकुमारांचा. त्यांनी खूप उपदेश केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या मनाचं समाधान झालं ना आता. हो म्हणाले झालं. आणि त्यांनी समाधान झालं म्हटल्यानंतर मग ते म्हणाले मी आता जातो. आणि त्यांनी शुकदेवांची आज्ञा घेतली आणि शुकदेवांनी त्यांना नमस्कार केला, त्यांचं पूजन केलं आणि मग ते निघाले. आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला स्वरूपस्थिती प्राप्त करून घ्यायची असेल आणि त्या ब्रह्मपदाचं अनुसंधान पाहिजे असेल तर आता आपण आपल्या पित्याकडे जाऊया. आणि शुकदेवांनी प्रणाम केला आणि त्यांची परिक्रमा केली, म्हणजे त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना म्हणाले की आता मी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कैलास पर्वतावरती जातो आणि तिथे जाऊन अनुष्ठान करतो. कारण त्यांनी मला सांगितलं की आताची जी माझी स्थिती आहे त्यात आणखीन एक पुढचं पाऊल सांगितलं की ब्रह्माचं ज्ञान तुला कसं होईल, त्याप्रमाणे कैलास पर्वतावरती सूर्याच्या उदयाबरोबर शुकदेव त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारे आसनामध्ये स्थित झाले. त्यांनी बैठक म्हणजे आसन घातलं आणि तिथे समाधी लावली. आणि योगामध्ये त्यांना त्या क्षणी समाधी लावल्याबरोबर त्यांनी असं म्हटलंय की सर्व संगरहित अशा परमात्म्याचं दर्शन झालं, शुकदेवांना साक्षात्कार झाला. आणि साक्षात्कार झाल्यावर शुकदेवांना मोठा आनंद झाला आणि आनंदाने ते आपल्या ठिकाणी आकाशामध्ये विहार करू लागले. म्हणजे त्यांनाच कळलं नाही आपलं काय झालं. त्या आनंदाचा परिपाक
म्हणून ते आता त्या कैलास पर्वतावर दोन पाय खाली टेकवून चालत नव्हते, ते आकाशातच इकडे तिकडे फिरू लागले. आणि त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की मनाचा जो वेग आहे आणि वायूचा जो वेग आहे त्या वेगाने मी आकाशामध्ये संचरण करू शकतो. आणि असा संचार आकाशामध्ये करत असताना वर वर वर वर चालले ते. आणि ज्यावेळी ते असे ह्या देहाने, म्हणजे शुकाचार्यांचा जो पांचभौतिक देह आहे त्या देहाने ते वरवर जात आहेत हे यक्ष गंधर्व आदींनी पाहिलं आणि त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की असा कोण महात्मा आहे की आपल्या देहाने वरवर येतो आहे. त्यावेळेचे सगळे महर्षी सिद्धगण ह्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांना वाटलं की असा हा परमात्मा स्वरूप झालेला नित्य निर्गुण किंवा कुठल्याही नामरूपाच्या रहित असलेल्या परमात्म्याशी हा एक रूप होऊन हा साक्षात ब्रह्मरूपच झालेला आहे. ह्याच्या ठिकाणी कुठलं वेगळेपण शिल्लकच राहिलं नाही. आणि मग पुढे पुढे जेव्हा चालले आहेत शुकदेव, त्यावेळी त्यांनी पाहिलं की दोन पर्वतांची शिखरं आहेत आणि त्या दोन पर्वतांच्या मध्ये एक हिमालयासारखा शुभ्र पांढरं शिखर असलेला पर्वत आहे आणि दुसरा मेरू पर्वताच्या प्रमाणे सोनेरी शिखर असलेला पर्वत आहे. आता ह्या दोन शिखरांच्या एकमेकांना अगदी भिडू नयेत आणि त्या दोघांची शिखरं अगदी एकमेकांना जोडली, कुठं जागा नाही, जसं बंदिस्त फट नाही असं म्हणावं अशी ती स्थिती आहे. अत्यंत सुंदर आहे, एकमेकांना अगदी एक लागून असले तरी सुद्धा दोघांचं वेगळेपण कळतं, एक सुवर्णाचं एक रजताचं आहे. आणि म्हणाले या प्रकारे हे दोन एकमेकांना लागलेले, एकमेकांच्या जवळ असलेले, असे 100 योजन उंच असलेले अशी ती जी दोन शिखरं आहेत त्या शिखरांच्या इथून शुकदेव निघाले. आणि त्यांच्या लक्षात आलं हे शिखर आपल्याला थांबवू शकत नाही, अडवू शकत नाही, त्या शिखराच्या मधून आपण निघून गेलो म्हणजे त्याच्या आतून सुद्धा जाण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालं. ते पुढे निघाले, वायू लोकांच्या वरती आले, अंतरिक्षाची यात्रा करून पुढे गेले आणि त्यांनी पाहिलं की आपण सर्व लोकांच्या मध्ये संचार करू शकतोय. आणि त्या परमयोगवेत्या त्या शुकदेवांनी त्या श्वेतद्वीपामध्ये आपण पोचलो आहेत हे पाहिलं. ते जे श्वेतद्वीप आहे, ते द्वीप आहे, त्या ठिकाणी त्यांनी भगवान श्री नारायणांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आज नवरात्रातली तिसरी माळ. दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचं नाव आहे चंद्रघंटा. संकट निवारणासाठी या दुर्गेची उपासना करतात. दुर्गेचं चंद्रघंटा हे रूप शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, त्यामुळे तिला चंद्रघंटा असं म्हटलं जातं. या देवीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा चमकदार आहे. देवीला 10 हात आहेत. या हातांमध्ये खड्ग, धनुष्य, त्रिशूळ, गदा अशी आयुधं आहेत.

संकल्प आणि विकल्प करणाऱ्या अंतःकरण वृत्तीला शास्त्रात मन असं म्हणतात, तर निश्चय करणाऱ्या वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. वैचारिक परिपक्वतेचा परिणाम असतो निश्चय. अशा निस्संदेह शाश्वततेवर शिक्कामोर्तब म्हणजे बुद्धी. एकदा आपला विचार असा सुनिश्चित असला की पुढचा टप्पा म्हणजे त्याची अभिव्यक्ती. केवळ विचार उपयोगी नसतात तर ते प्रकट होणं हेही आवश्यक असतं. समोरच्याला समजावून सांगणं किंवा त्या विचारांच्या आधारे वागणं या दोन अर्थांनी हे प्रकटीकरण होत असतं. व्यक्ती त्याचवेळी निस्संदिग्ध व्यक्त होऊ शकते ज्यावेळी त्याचे स्वतःचे विचार पूर्णपणे ठाम असतात. अशावेळी त्या विचारांच्या प्रकटीकरणामध्ये माध्यम असते वाणी. शास्त्रात वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा अशा चार वाणींचं वर्णन केलेलं आहे. या चार वाक् अर्थात वाणींची स्वामिनी या अर्थानी देवी बुद्धीला वागीश्वरी असं म्हणतात. अशी देवी वागीश्वरी म्हणजे अभिव्यक्त होणारी बुद्धी ज्यांच्या चैतन्य शक्तीच्या आधारे प्रकट होते त्या आत्मरूप भगवान गणेशांना त्या वागीश्वरीचे संचालक अशा अर्थानी वागीश्वरीश असं म्हटलं जातं.

आज आपण दुर्गा सप्तशती याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. दुर्गा सप्तशतीमध्ये अनेक स्तुतिपर श्लोक आहेत ज्याद्वारे भगवतीला आठवलं जातं. विश्वाचं कल्याण करणारी कल्याणरूपिणी, भौतिक सुखाचा वर्षाव करणारी नारायणी, मोक्षप्राप्ती करून देणारी निर्वाण सुखदायिनी, ज्ञानामृत पाजणारी त्रिनेत्री, अशा अनेक नावांनी देवीची स्तुती यामध्ये केलेली आहे. देवीची सतत स्तुती केल्यामुळे प्रज्ञा जागृत होते. याचप्रमाणे सौंदर्य लहरी हा श्लोकसुद्धा शक्तिस्वरूप ज्ञानावर रचलेला आहे. सौंदर्य लहरी या श्लोकाच्या पठणानी पापातून मुक्ती मिळते. भक्तियुक्त अंतःकरणानी हा श्लोक म्हटला तर त्याचा परिणाम आपल्याला नक्की जाणवेल. देवीच्या उपासनेसाठी या श्लोकांचं पठण करणं हा अतिशय आनंददायक आणि अवर्णनीय असा अनुभव आहे. म्हणून असे श्लोक रोज घरी मोठ्या आवाजात म्हटले पाहिजेत किंवा सर्वांनी एकत्र बसून म्हटले पाहिजेत. हे श्लोक म्हणत असताना सर्वांच्या कल्याणाची इच्छा केली पाहिजे. पूर्वी प्रत्येक घरात, देवालयात पहाटे असे श्लोक म्हटले जात होते, तसंच दुपारी संध्याकाळी सुद्धा हे श्लोक म्हटले जात होते. आजही अनेक घरांमधून संध्याकाळी श्लोक म्हटले जातात. पण हेच श्लोक जर सगळ्यांनी मिळून मोठ्या आवाजात जर म्हटले तर याचा सकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबावर नक्की आपल्याला पाहायला मिळेल. नवरात्रात रोज विशिष्ट संख्येनी सप्तशतीचे पाठ करावेत. हे पाठ पूजकांनी स्वतः किंवा उपाध्यांकडून करवून घ्यावेत. यामध्ये सुद्धा देवीची भरपूर स्तुती केलेली आहे. हे भगवती, तू इतकी दयाळू आहेस की तुझ्या नुसत्या स्मरणानी भक्ताचं भय नाहीसं होतं. भक्तानी नुसतं स्मरण केलं तरीसुद्धा तू विद्येचं दान देतेस. तू दारिद्र्य आणि दुःख दूर करतेस. अशा स्तुतिपर प्रार्थना सप्तशती पाठामध्ये आलेल्या आहेत. हे पाठ कुळाचे कल्याणच करतात.

आता आपण मालाबंधन म्हणजे काय ते जाणून घेऊया. नवरात्रामध्ये देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी आणि नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावं. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि शेवटी विजया ही तिची रूपं आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी रक्तवर्ण पुष्पांनी मालाबंधन करावं. त्यानंतर झेंडू, सोनचाफा, शेवंती, तुळशीच्या मंजिऱ्या आणि नंतर पांढरी सुवासिक फुलं यांची मालाबंधनं करावीत.

आता आपण दीपप्रज्वलन याबद्दल जाणून घेऊया. दीपप्रज्वलन म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेनी आपल्या हृदयातील तेजोमय भाव जागृत व्हावा आणि तेजानी तेजाची पूजा करावी अशी कल्पना केलेली आहे. यासाठी दोन जड समया ठेवाव्यात आणि 9 दिवस अखंड दीप चालू ठेवावा. तेल संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचं कारण नाही, दिवा पुन्हा लावावा. पण सगळं व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जप करावा आणि तिची प्रार्थना करावी आणि तिची क्षमा याचना सुद्धा करावी. आता आपण फुलोरा म्हणजे काय त्याबद्दल जाणून घेऊया. नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे. यात करंजा आणि कडक पुऱ्या साटोऱ्या करतात. हा फुलोरा कुटुंबातील प्रथेप्रमाणे तृतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा. देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो. पूजा करताना आपण यथा देहे तथा देवे हा भाव ठेवून पूजा करावी. यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवतो म्हणजे काय तर समर्पण भावानी आपण केलेले पदार्थ परमेश्वराला अर्पण करणं. देव नैवेद्य स्वीकारतो म्हणजे तरी काय तर अर्पण करणाऱ्याचा भाव पाहून वास घेतो.

0: श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: देवी सप्तशती पाठासहित देवी आराधनेचा कार्यक्रम देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका संपूर्ण नवरात्रीत 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आजचा श्लोक 91 आहे. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थ काय सांगतायत? नको वीट मानू रघुनायकाचा, असं ज्या अर्थी समर्थ म्हणतात त्या अर्थी रघुनायक म्हणजे भगवंत, त्याच्याविषयी वीट मानणारी मंडळी जगात आहेत, तर ज्यांना आपण नास्तिक मंडळी म्हणतो, देव मानत नाहीत, भगवंत मानत नाहीत, मीच काय तो करता आहे, सर्व काही मीच करणारा आहे, आम्हाला कोणाची गरज नाही, असं म्हणणारी माणसं आजही आहेत. इथं येतात माझ्याकडे काही वेळा सांगायला की आम्हाला काही परमेश्वराची वगैरे गरज नाही, परमेश्वराचं आमच्या जीवनात काही स्थान नाही, आम्ही आमच्या जीवावर सगळं काही करतो आहोत, वय वर्षे 80. त्यामुळे मी त्यांना सांगते की ठीक आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे चाला, उद्या जेव्हा अंथरुणावर पडाल, असं हे वेदना होतील, त्रास होईल, काही होईल, तेव्हा मात्र त्याला हाका मारायला जाऊ नका, तेव्हा तो येणार नाही. आधीपासून जर त्याला जोडला असेल, त्याच्याशी संबंध प्रेमाचे निर्माण केले असतील, तर तो आपल्या पाठीशी आहे. आणि इथं देखील त्यांनी अनेक वेळा जे म्हटलं आहे की दासाभिमानी भक्त जर असेल तर त्याची काळजी भगवंत घेतो. जर कोणाला भगवंताची जर का आवडच नसेल, प्रेमच नसेल, तर त्याच्यासाठी काही करायला पाहिजे असं भगवंत मानत नाहीत. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, नको वीट मानू, तुझं शहाणा असशील तर राय रघुनायकाचा कंटाळा करू नको, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको, त्याचा तिरस्कार करू नको. काही मंडळी तिरस्कारापर्यंत जातात आणि आपली वक्तव्य मोठ्या मोठ्या भाषणातून करत असतात आणि काही वेळेला त्याचा परिणाम सामान्य माणसावर होतो आणि बुद्धिबोध होतो. त्यांनी त्यांच्यापुरता हा जो विचार आहे आपल्यापुरता ठेवावा. समाजामध्ये असे विकृत मनोवृत्तीचे विचार पसरवू नयेत. म्हणून इथं जे म्हटलं आहे त्यांनी की नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलीचे. एखादी गोष्ट करू नको असं म्हटल्यानंतर काय करा हे लगेच समर्थ सांगतात. तर ते म्हणतात, वीट तर मानूच नको, पण नुसताही राहू नकोस. तुला जर तुझं कल्याण साधायचं असेल, आनंदरूप जीवन जगायचं असेल, तर अति आदरे बोलीजे राम वाचा. राम नाम वाणीनं अत्यंत आदराने घे. अति आदर ह्या शब्द समर्थांचा किती वेळाला आलेला आहे श्लोकातून, कारण ते पुन्हा पुन्हा सांगतात. पुष्कळ मंडळी नाम घेत असतात पण त्याच्यात आदर नसतो, खरं प्रेम नसतं, भगवंताविषयीची ओढ नसते. नाम घ्यायचं म्हणून घेत असतात, देवाला नमस्कार करायचा म्हणून करत असतात, त्याच्यामध्ये खरं प्रेम नसतं. म्हणून ते सांगतात की देवाला फसवायचं नाही आहे, अति आदर आहे, अत्यंत आदराने अंतःकरणपूर्वक तुम्ही भगवंताचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या. अति आदरे बोली जे राम वाचा. त्याच्यावर ते पुन्हा सांगतायत त्यांना दिलासा देण्यासाठी की राम नाम घ्यायला काही खर्च पडतो का, कष्ट पडतात का? मागेही श्लोक एकदा येऊन गेलेला आहे की रामनाम घ्यायला कष्ट नाहीत, एक दमडी देखील खर्च करावा लागत नाही, तरी माणसं नाम का घेत नाहीत. इथे त्यांना त्यांनी म्हटलं आहे, नवेचे काही खर्च होत नाही, मुखी सापडे रे फुकाचा. अरे तू नाम घे, तो फुकटचा तुझ्या हातात सापडेल, तुला तो प्राप्त होईल, त्याची कृपा तुझ्यावर होईल. काही करू नकोस, फक्त अंतःकरणपूर्वक त्याचं स्मरण कर, त्याला विसरू नकोस, त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त कर. हे जर केलंस तर तो मुखी सापडे रे फुकाचा. मग काय कर त्याच्यासाठी? करी घोष त्या जानकी वल्लभाचा. तो जानकी वल्लभ प्रभू रामचंद्र, त्यांचा जयघोष कर. हळू म्हण, मनात म्हण, पण जेव्हा शक्य आहे एकटेच आहोत आपण, जयघोष करावा. कुणाचा तरी जयघोष केला जातो, पण कुणाचा जयघोष होतो त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याचा जयघोष केला जातो, जाहिराती लावल्या जातात, ते केव्हा खाली पडतात त्याचा भरोसा नाही. तसं भगवंताबद्दल नाही आहे. भगवंताचा जयघोष तुम्ही कितीही काल करा, कोणत्याही स्थळी करा, कोणत्याही काळी करा, त्याचा जय अखंडच आहे. त्यामुळे ज्याचा जय त्रिकाला बाधित आहे त्याचा घोष करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थ म्हणतात, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जय राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे. तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले. सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथ विद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य. शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रहशमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंखचक्रगदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संधेचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। श्रीपाद भट स्वामींचे निस्सीम भक्त होते। ते अत्यंत विद्वान तर होतेच, परंतु स्वभावाने अतिशय नम्र होते। एक दिवस स्वामी समर्थ श्रीपाद भटांना म्हणाले, श्रीपाद भटा, तू 3 महिने काशीस जाऊन रहा, नंतर आमच्या भेटीला ये। स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून हा विद्वान ब्राह्मण काशी क्षेत्री गेला। गंगास्नान तर नित्य घडत होतच, परंतु काशी विश्वेश्वराचं अष्टौप्रहर दर्शन घडायचं हेच श्रीपाद भट यांना अधिक आनंददायी वाटायचं। स्वतः श्रीपाद भट हे विद्वान दशग्रंथी ब्राह्मण असल्यामुळे काशी क्षेत्री रोज सभा होत तिथे जायचे। शास्त्री पंडितांच्या ह्या सभेत श्रीपाद भटांना कोणीही मान देत नसे, कारण काशीमधले सर्व विद्वान अहंकाराने पछाडलेले होते। एके दिवशी श्रीपाद भटांनी ठरवलं की ह्या अहंकारी विद्वानांच्या सभेला जाऊन मानसन्मानाची अपेक्षा करण्यापेक्षा काशी विश्वेश्वराच्या पायाशी बसून राहणं अधिक चांगलं। म्हणून त्या विद्वानांच्या सभेहून ते निघाले, तो वाटेत श्री स्वामी समर्थ उभे असलेले दिसले। श्रीपाद भटांना गगनानंद झाला। ते स्वामींपाशी धावत गेले आणि त्यांचे चरण घट्ट पकडून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, आपल्या वस्त्राने पाय पुसले। तेजपुंज स्वामींना पाहून आजूबाजूच्या लोकांना वाटलं की कुणी अवतारी पुरुष काशीत आला आहे। एका दुष्ट बुद्धीच्या माणसाने स्वामींची चेष्टा करावी म्हणून मद्य मांसाचं ताट स्वामींपुढे आणून ठेवलं। तेवढ्यात एक तेजस्वी बाई समोर आली आणि तिने त्या मद्य मांसाच्या ताटाला केवळ स्पर्श केला तर तिथे नाना तऱ्हेची फळं निर्माण झाली, कारण ती बाई साक्षात अन्नपूर्णा होती। ती म्हणाली, अरे चांडाळा, स्वामींपुढे तू मांस आणि मद्य ठेवतोस, तुझं भस्म होईल। आश्चर्य म्हणजे त्या चांडाळ वृत्तीच्या माणसाचं क्षणात भस्म झालं। स्वामींनी श्रीपाद भटांना सांगितलं, तू ह्या अहंकारी ब्राह्मणांचा निपात कर, तुझ्या तोंडून वेद बाहेर पडतील असा मी तुला आशीर्वाद देतो। त्या अहंकारी ब्राह्मणांच्या ज्ञानाचा अहंकार श्रीपाद भटाने एका क्षणात उतरवला। ते सर्व विद्वान ब्राह्मण श्रीपाद भटाला म्हणू लागले, आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमची किंमत न ओळखता तुमचा अपमान केला। त्यांनी श्रीपाद भटांना उच्चासनावर बसवलं, त्यांची पूजा केली। श्रीपाद भटांना संकोचल्यासारखं झालं, कारण हे सारं केवळ स्वामी कृपेमुळे झालं होतं। स्वामी काही क्षणांसाठीच काशी क्षेत्री आले आणि गुप्त झाले। स्वामींची श्रीपाद भटांवर पूर्ण कृपा झाली होती। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, खूप माणसं जपाला बसतात, परंतु त्यांचं मन मात्र त्यावेळेला विश्वभर भटकत असतं। जर करीत असलेल्या नामजपात मन नसेल तर त्या जपाला काहीही अर्थ नाही। एक लक्षात ठेवा की अंतर्मुख झाल्याशिवाय जप रंगत नाही आणि परमार्थ साधत नाही। म्हणून प्रथम मन परमेश्वराशी एकाग्र करा, देहबुद्धी सांडा आणि मगच जपाला बसा, तरच जप उत्तम होईल आणि मन प्रसन्न होईल।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता ऐकूया VT पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 13 ऑक्टोबर. निष्ठा बलवत्तर असावी. पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचं संपून कृतीत उतरवण्याची वेळ आली असं समजावं. पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही, तो असा असावा की दोघांचंही कल्याण होईल. भगवत भक्ती करणं हा खरा मोबदला आहे. जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचं ज्ञान आम्हाला होत नाही, पण म्हणून आपण काही त्या खोट्या नाही म्हणत. आपण आपल्या तुटपुंच्या ज्ञानाचाही अभिमान धरतो, हे चुकतं आपलं. भगवंताने ज्ञान दिलं आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो तर हातात तरवार दिल्यावर शत्रूचं शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखं झालं. ज्या विद्येने स्वतःचं हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय. जे खरं नाही ते खरं आहे असं वाटणं हे अज्ञान होय. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपलं अज्ञानच होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणं म्हणजेच ज्ञान होय. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढं भगवंत देतच असतो, म्हणून आहे त्यात समाधान ठेवावं. ज्याचं समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचं समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपलं समाधान राहील. हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरे मोठमोठ्यांचा किती छळ झाला, पण त्यांची निष्ठा अति बलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचं होईलच याची खात्री नाही, म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. गीतेत असं सांगितलं आहे की सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावं. पण ते न करता आपण विषयालाच शरण जातो, त्याला काय करावं? अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूने घेतलं आणि त्यामुळे पांडवांचं जे समाधान टिकलं ते काही कौरवांचं टिकलं नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला, पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होतं आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणं यासारखं समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्यापासून राहणार नाही. जे घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय हे खात्रीने कळेल. नाम घेताना देवाला सांगावं, प्रपंचातलं काही मला देऊ नकोस, मला तुझं प्रेम दे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूयात. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूया श्री देवी उपासनेचा कार्यक्रम श्री देवी महात्म्य। यामध्ये आपण ऐकणार आहोत प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी श्री देवी महात्म्य। ही पोथी आपण पारायण पद्धतीनुसार इथे ऐकणार आहोत। आजच्या दिवशी दोन अध्याय पठण करायचे आहेत, अध्याय क्रमांक 4 आणि अध्याय क्रमांक 5। सुरुवातीला या अध्यायाचं सार आपण ऐकाल आणि त्यानंतर श्री देवी महात्म्य या पोथीचं पारायण होईल। हे पोथी वाचन केलं आहे भाग्यश्री केसकर यांनी। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री देवी महात्म्य अध्याय 4 शुक्रादि स्तुति। देवीची इंद्रादींनी केलेली स्तुति। श्री गणेशाय नमः। देवीच्या चरित्रातला पुढचा भाग मेधा ऋषी सुरथाला सांगत होते। ते म्हणाले, सूत महर्षी शौनकादी ऋषीमुनींना सांगू लागले, त्यावेळी त्या सर्व देवादिकांनी त्या देवीला साष्टांग नमस्कार करून त्या देवीची अर्थपूर्ण अशा उत्तमोत्तम शब्दांनी स्तुतिस्तवन गायली। हे संपूर्ण विश्व तिने व्यापून टाकलेलं असून तिच्यापासून विश्व वेगळं असं नाहीच, अर्थात ती आणि विश्व एकच, एक रूपच आहेत। अनेकविध शक्ती ही देखील तिचीच रूप आहेत असं विस्ताराने वर्णन करून, तू दयाळू, पराक्रमी, सर्वव्यापी, प्रभावी, सद्गुणांनी समृद्ध, विश्वरूपिणी, विश्वपालिका, शुभवर्धिनी अशी आद्य शक्ती आहेस। ते म्हणाले, ती देवी म्हणजे लक्ष्मी असून तीच अलक्ष्मीही आहे। तीच श्रद्धा, लज्जा, सर्वाश्रया, आद्या, स्वाहा, स्वधा, मुक्ती, हेतू, शब्दशक्ती, अचिंत्या, विद्या, परमविद्या, मेधा, भगवती अशी आहे। तिचीच नावं अंबिका, गौरी, पार्वती, भवानी, धनदा, यशोदा, दुर्गा, दारिद्र्यहारिणी, दुःखहारिणी आदी अनेक आहेत। अशा प्रकारे त्या देवीची स्तुती त्या देवादिकांनी अनेक वेळा केली, त्यामुळे देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना हवा तो वर मागा असं तिने सांगितलं। तेव्हा ते म्हणाले, तू आमचं रक्षण महिषासुराला आणि अन्य अनेक राक्षसांना मारून जसं केलं आहेस, तसंच तू जेव्हा जेव्हा जे जे अवतार घेशील तेव्हा तेव्हा त्या त्या अवतारांमध्ये तू आमचं, साधू पुरुषांचं आणि सज्जनांचं, तसंच तुझ्या खऱ्या भक्तांचं रक्षण करावेस अशी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो। मग त्यांनी तिला उत्तमोत्तम उपचार अर्पण करून तिचं पूजन केलं आणि त्यांनी तिला प्रार्थना केली, आत्ताच आम्ही जे तुझं स्तुतिस्तवन केलं आहे ते स्तोत्र जो कोणी श्रद्धेने म्हणेल त्याचंही रक्षण कोणत्याही संकटापासून तू करावंस। हे दोन्ही वर तेव्हा देवीने त्यांना दिले आणि देवी अंतर्धान पावली। ओम श्री देव्यै नमः।

श्री देवी महात्म्य अध्याय 5 महासरस्वती आख्याने देवी अवतार दूत संवाद निरूपण अर्थात सरस्वतीचा अवतार। श्री गणेशाय नमः। सुरथ राजाला मेधा ऋषी सांगू लागले। पुढे मार्कंडेय ऋषी त्यांच्या शिष्यांना म्हणाले की त्यावेळी सूत महर्षी हे शौनकादी ऋषीमुनींना म्हणाले, आता सावधचित्त ठेवून बसा, कारण देवीचा तिसरा अवतार असलेल्या महासरस्वती देवीचं आख्यान मी आता सांगत आहे। प्राचीन काळी शुंभ आणि निशुंभ या नावाचे दोन दैत्य उत्पन्न झाले होते। त्यापैकी पहिला संग्रामामध्ये आपल्या पराक्रमामुळे शोभून दिसत असल्याने त्याचं नाव शुंभ असं पडलं होतं, तर जो दुसरा होता तो त्या शुंभाहूनही अधिक पराक्रमाने अधिकच शोभत असे, म्हणून त्याचं नाव निशुंभ असं पडलं होतं। ते दोघेही महाक्रूर असे देवांचे शत्रू होते। आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी तिन्ही लोक जिंकून घेतले होते, अर्थातच स्वर्गलोकही त्यांनी जिंकल्यामुळे देवांना दाही दिशांना पळ काढावा लागला। सर्व देवांचे अधिकार आणि पद त्या दोघा दैत्यांनी स्वतःकडे घेतले। यज्ञामध्ये दिले जाणारे हवीरभागही देवांऐवजी हे दोघे दैत्यच बळकावू लागले। काही काळाने सगळे देव हिमालयाच्या परिसरात एकत्र जमले आणि ह्या दोघा दैत्यांच्या संकटाचं निवारण कसं करावं याचा विचार करू लागले। तेव्हा त्यांना देवीने पूर्वी दिलेल्या वरांची आठवण झाली, त्यामुळे त्यांनी तिची अनेक नावं जपून स्तुतिस्तवनं गायला सुरुवात केली। त्याचवेळी तिथे गंगा नदीत स्नान करण्यासाठी पार्वती आली। तिने त्यांना विचारलं, तुम्ही इथे कोणाची स्तुतिस्तवनं करीत आहात? त्याच क्षणी प्रत्यक्ष पार्वतीच्याच देहातून एक देवी प्रकट झाली, तीच महासरस्वती होय। त्यावेळी पार्वतीचा वर्ण काळा झाला, म्हणून तिला तेव्हापासून कालिका हे नाव पडलं। तसंच पार्वतीच्या शरीर कोशापासून जन्मलेली म्हणून कौशिकी असं नाव या महासरस्वतीला पडलं। सरस्वतीने महातेजस्वी असं दिव्य रूप धारण केलं। त्या रूपाचं वर्णन चंड आणि मुंड या दोघा राक्षसांनी शुंभ निशुंभांकडे जाऊन केलं। हे चंड आणि मुंड हे दोघेही शुंभ निशुंभांचे मंत्री होते। ते त्या दोघांना म्हणाले, तुम्ही जगातली सर्व अमूल्य रत्न तुमच्या ताब्यात घेतली आहेत, तर हे सरस्वती रूपी स्त्री रत्न देखील तुमच्याकडेच असायला हवं। त्यामुळे त्या दोघांनी त्यांचा सुग्रीव नावाचा दूत देवीकडे पाठवला। त्याने देवीला त्यांचा निरोप सांगितला की तिने त्यांच्या स्वाधीन आपण होऊन व्हावं, अन्यथा तिला त्यांच्याकडे बळाने ओढून नेलं जाईल। त्यावर देवीने उत्तर पाठवलं की मी पूर्वीच प्रतिज्ञा केली आहे की जो कोणी युद्धात मला जिंकील त्याच्याच स्वाधीन होऊन राहीन, म्हणून शुंभ आणि निशुंभ यांनी त्यांना हवं तर मजशी लढून मला जिंकावं। ओम श्री देव्यै नमः।

कामुचे असो सर्वदा जी सर्वभूती पाहे शक्ति रूपे राहिली आहे तिज कारणे नमस्कार हे आमुचे असोत सर्वदा।

आमुचे असो सर्वदा जी सर्व भूतांचे ठायी शांती रूपे असे पाही तिज कारणे सर्वदाही नमस्कार असोत

मुचे असोत सर्वदा जी सर्वभूती समान कांति रूपे असे जाण त्या देवी भगवती ते नमन आमुचे असो।

हा मुचे असोत सर्वदा जी सर्वभूती आपण भ्रांति रूपे राहिली पूर्ण त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा सर्व इंद्रिया

0: आता ऐकूया श्री अर्गला स्तोत्र. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अथार्गला स्तोत्रम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषि अनुष्टुप छंदः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदम्बा प्रीतये जपे विनियोगः. ओम नमश्चंडिकायै जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वाहा सदा नमोस्तुते. मधुकैटभ विद्रावी विधातृवरदे नमः. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जयि महिषासुर निर्नाश विधात्री वरदे नमः. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जयि वन्दे.

श्रोते हो, आत्ताच आपण देवी उपासनेचा श्री देवी महात्म्य हा कार्यक्रम ऐकला. पारायण पद्धतीने आज श्री देवी महात्म्य या पोथीमधल्या अध्याय 4 आणि अध्याय 5 याचं श्रवण केलं. या पोथीचं वाचन केलं होतं भाग्यश्री केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री देवी महात्म्य या मालिकेचा आजचा भाग माणिकनगर इथल्या कैलासवासी श्रीमती शशिकलाबाई कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री शशिकांत कुलकर्णी

सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, यशवंत देव यांचं संगीत असलेली वसंत बापट यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे उषा मंगेशकर यांनी.

श्रोतेहो संत तुकाराम महाराज यांची अभंग रचना ऐकूयात. संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, श्रीधर फडके यांचं संगीत असलेली संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री

0: मजपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना. संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा तईपरांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोतेहो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा

किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55 वाजून 55 मिनिटांनी.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आजचा श्लोक 91 आहे. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थ काय सांगतायत? नको वीट मानू रघुनायकाचा, असं ज्या अर्थी समर्थ म्हणतात त्या अर्थी रघुनायक म्हणजे भगवंत, त्याच्याविषयी वीट मानणारी मंडळी जगात आहेत, तर त्यांना आपण नास्तिक मंडळी म्हणतो. देव मानत नाहीत, भगवंत मानत नाहीत. मीच काय तो करता आहे, सर्व काही मीच करणार आहे, आम्हाला कोणाची गरज नाही असं म्हणणारी माणसं आजही आहेत. इथं येतात माझ्याकडे काही वेळा सांगायला की आम्हाला काही परमेश्वराची वगैरे गरज नाही, परमेश्वराचं आमच्या जीवनात काही स्थान नाही, आम्ही आमच्या जीवावर सगळं काही करतो आहोत. वय वर्ष 80. त्यामुळे मला त्यांना सांगते की ठीक आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे चाला. उद्या जेव्हा अंथरुणावर पडाल, असं या वेदना होतील, त्रास होईल, काही होईल, तेव्हा मात्र त्याला हाका मारायला जाऊ नका, तेव्हा तो येणार नाही. आधीपासून जर त्याला जोडला असेल, त्याच्याशी संबंध प्रेमाचे निर्माण केले असतील, तर तो आपल्या पाठीशी आहे. आणि इथं देखील त्यांनी अनेक वेळा जे म्हटलं आहे की दासाभिमानी भक्त जर असेल तर त्याची काळजी भगवंत घेतो. जर कोणाला भगवंताची जर का आवडच नसेल, प्रेमच नसेल, तर त्याच्यासाठी काही करायला पाहिजे असं भगवंत मानत नाहीत. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, नको वीट मानू. तू जर शहाणा असशील तर राय रघुनायकाचा कंटाळा करू नको, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको, त्याचा तिरस्कार करू नको. काही मंडळी तिरस्कारापर्यंत जातात आणि आपली वक्तव्य मोठ्या मोठ्या भाषणातून करत असतात आणि काही वेळेला त्याचा परिणाम सामान्य माणसावर होतो आणि बुद्धिबोध होतो. त्यांनी त्यांच्यापुरता हा जो विचार आहे आपल्यापुरता ठेवावा. समाजामध्ये असे विकृत मनोवृत्तीचे विचार पसरवू नयेत. म्हणून इथं जे म्हटलं आहे त्यांनी की नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलीचे. एखादी गोष्ट करू नको असं म्हटल्यानंतर काय करा हे लगेच समर्थ सांगतात. तर ते म्हणतात, वीट तर मानूच नको, पण नुसताही राहू नकोस. तुला जर तुझं कल्याण साधायचं असेल, आनंदरूप जीवन जगायचं असेल, तर अति आदरे बोलीजे राम वाचा. राम नाम वाणीनं अत्यंत आदराने घे. अति आदर ह्या शब्द

समर्थांचा किती वेळाला आलेला आहे श्लोकातून, कारण ते पुन्हा पुन्हा सांगतात. पुष्कळ मंडळी नाम घेत असतात पण त्याच्यात आदर नसतो, खरं प्रेम नसतं, भगवंताविषयीची ओढ नसते. नाम घ्यायचं म्हणून घेत असतात, देवाला नमस्कार करायचा म्हणून करत असतात, त्याच्यामध्ये खरं प्रेम नसतं. म्हणून ते सांगतात की देवाला फसवायचं नाही आहे, अति आदर आहे, अत्यंत आदराने अंतःकरणपूर्वक तुम्ही भगवंताचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या. अति आदरे बोली जे राम वाचा. त्याच्यावर ते पुन्हा सांगतायत त्यांना दिलासा देण्यासाठी की राम नाम घ्यायला काही खर्च पडतो का, कष्ट पडतात का. मागेही श्लोक एकदा येऊन गेलेला आहे की राम नाम घ्यायला कष्ट नाहीत, एक दमडी देखील खर्च करावं लागत नाही, तरी माणसं नाम का घेत नाहीत. इथे त्यांना त्यांनी म्हटलं आहे नवेचे काही खर्च होत नाही, मुखी सापडे रे फुकाचा. अरे तू नाम घे तो फुकटचा तुझ्या हातात सापडेल, तुला तो प्राप्त होईल, त्याची कृपा तुझ्यावर होईल. काही करू नकोस, फक्त अंतःकरणपूर्वक त्याचं स्मरण कर, त्याला विसरू नकोस, त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त कर. हे जर केलंस तर तो मुखी सापडे रे फुकाचा. मग काय कर त्याच्यासाठी, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. तो जानकी वल्लभ प्रभू रामचंद्र, त्यांचा जयघोष कर. हळू म्हण, मनात म्हण, पण जेव्हा शक्य आहे एकटेच आहोत आपण, जयघोष करावा. कोणाचा तरी जयघोष केला जातो, पण कुणाचा जयघोष होतो त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याचा जयघोष केला जातो, जाहिराती लावल्या जातात, ते केव्हा खाली पडतात त्याचा भरोसा नाही. तसं भगवंताबद्दल नाही आहे. भगवंताचा जयघोष तुम्ही कितीही काल करा, कोणत्याही स्थळी करा, कोणत्याही काळी करा, त्याचा जय अखंडच आहे. त्यामुळे ज्याचा जय त्रिकाला बाधित आहे त्याचा घोष करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थ म्हणतात नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जय राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: भक्तिसुधा

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता ह्या शुकदेवांना त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं दिव्य असं अलौकिक तेज बघितलं. व्यास अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यानंतर त्यांच्या पित्यांनी त्यांना म्हटलं की काय झालं, तुझ्या मनाचं समाधान झालं? हो म्हणाले, समाधान तर झालंच, पण ते काय म्हणाले, मग मी काय केलं, त्याचा अनुभव काय आला, हे सगळं त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं. व्यास त्या हर्षाने इतके उल्हसित झाले, त्यांनी आपल्या पुत्राला दृढ आलिंगन दिलं आणि आपल्याजवळ बसवून घेतलं. आणि त्यानंतर पहिलं आदी मुनींना जे काही ज्ञान द्यायचं होतं, जी संहिता शिकवायची होती, ते सगळं शिकवून झालं आणि त्यांना त्यांच्या मार्गाने खाली जाऊन, म्हणजे हिमालयातून खाली उतरून प्रसार करण्याकरता त्यांनी पाठवून दिलं. आता ते म्हणाले की या लोकांनी खाली जावं, यज्ञ करावेत, वेदाच्या संहिता म्हणाव्यात. तसंच आता हे जसे ब्राह्मण हिमालयावरून खाली उतरले, तसेच व्यासही आपल्या या श्रेष्ठ पुत्राच्या सहित एकांतामध्ये मौनानी, आता ते त्यांना असं वाटलं एवढासा माझा मुलगा आज ब्रह्मज्ञानाचा सर्वश्रेष्ठ अधिकार प्राप्त करू नये, आता माझ्याकडे काय कमी आहे की ज्याच्यामुळे आता मला ते सुख प्राप्त होत नाही, त्याचं चिंतन ते करू लागले, त्यांचं ध्यान लागलं, ध्यान लावून बसले. आणि त्यावेळी आकाशवाणी झाली आणि ते म्हणाले, अरे हिमालयाच्या एका एकांत स्थळामध्ये बसलास, आत्तापर्यंत वेदाचा घोष चालू होता, आता वेदाचा नाद ऐकू येत नाही, तुझ्या मुलाच्या बरोबर वेदसंहितेचं पठण कर, असं त्यांनी व्यासांना सांगितलं. आणि त्याबरोबर व्यास म्हणाले, ठीक आहे, आता वसिष्ठ कुलामध्ये उत्पन्न झालेले व्यास महर्षी आहेत, आता ह्यावेळी वेदध्वनी ऐकू येत नाही हे बरोबर नाही, हे जेव्हा भगवंत म्हणतोय त्यावेळी म्हणाले, हे चिंतन करण्याचं कारण नाही, वेदाचा घोष चालू राहिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आणि तो वेदोच्चारण जे आहे ते या पर्वताला सुशोभित करण्याकरता ह्या दोघांनी, म्हणजे वेदज्ञ पिता आणि वेदज्ञ पुत्र ह्या दोघांनी सुरू केलं. हे दोघे जण म्हणू लागले, आता ह्या दोघांचं जेव्हा हे संहिता म्हणणं सुरू झालं त्यावेळी म्हणाले, पुष्कळ वेळ झाला वेदाचं पारायण झालं, पारायण चालूच होतं. पारायण चालू असतानाच एक दिवशी समुद्रावरच्या हवेतून जर काही बदल व्हावे, जसं आज आपण म्हणतो की समुद्रावरती तो कमी

तलावाचा पट्टा निर्माण झाला, ते वारे इकडे गेले तिकडे गेले. तसंच वर्णन केलं इथे की समुद्रावरती वायूचा दाब बदलला आणि म्हणाले तिथून जे वायू वाहतात त्या वायूंच्या मध्ये बदल घडला आणि काय झालं म्हणाले की इतकी जोरात अशी वादळी हवा सुरू झाली की त्या वादळी हवेमध्ये ते म्हणाले की असं जर वादळ सुरू झालं आणि ज्या प्रकारचं वादळ सुरू झालंय. व्यासजी म्हणाले की अहो म्हणाले हा जो काही वादळाचा प्रकार आहे हा काही सामान्य नाही आहे. याचा अर्थ आता वेदाचं जे अध्ययन आहे ते अध्ययन थांबवलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले की आता त्यांच्या लक्षात आलं की आता अनध्ययनाचा काळ आलेला आहे. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की अरे आता स्वाध्याय करू नको वेदाचा, कारण ह्या इतक्या येणाऱ्या घोघावणाऱ्या अशा ह्या वादळामध्ये वेदाध्ययन करण्याची काही गरज नाही. म्हणाले त्यांनी त्या म्हणजे शुकमुनींनी वडिलांना विचारलं नाही बरोबर आहे तुम्ही थांबवा म्हणता, पण एवढ्या जोरामध्ये ह्या असा वावटळ किंवा ही जे चक्रीवादळ आहे हे आत्ता का निर्माण झालं. आणि म्हणाले ही वायुदेवाची ही जी चेष्टा आहे की आपण या ठिकाणी हे काम करतो आहोत आणि तोही अशी लीला आपल्यासमोर का करून दाखवतोय याचं कारण सांगा. आता शुकदेवांनी असा प्रश्न विचारल्यानंतर व्यासांनी सांगितलं की अनध्ययन करायचं याकरता आमचं अनध्ययन व्हावं याकरता वायूनी जे केलेलं आहे ते आता मी तुला सांगणार नाही म्हणाले. हे अनध्ययन का, हे तू तुझ्या दिव्य दृष्टीनी तुझं मन निर्मल झालं आहे तर आता तूच समजून घे की हे अनध्ययन होण्याचा काळ का आला आहे. म्हणाले तू आता ना रजोगुण ना तमोगुणाशी संबंधित आहेस, तू पूर्णपणे सात्विक आहेस. तुझ्या हृदयामध्ये जो वेदाचा विचार आहे तर त्या संदर्भामध्ये तूच तुझ्या बुद्धीला या अनध्यायाचं कारण विचारून घे. असं जेव्हा त्यांनी विचारायला सांगितलं किंवा विचार करायला सांगितलं तेव्हा तो म्हणाला नाही आपण मला समजवा, मला यातलं काही माहीत नाही. त्यावेळी व्यासांनी सांगितलं की हे बघ पृथ्वी आणि अंतरिक्ष यांच्यामध्ये जे वायूचं चलन होतं त्याचे 7 मार्ग आहेत आणि 7 प्रकारांनी ते चलन होतं. जो म्हणाले जसा धूर असावा अग्नीच्या बरोबर तसा थोडासा वावटळीच्या बरोबर आणि ज्याला आपण उष्णतेनी म्हणतो की आपल्याला कळते हवा हलकी होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रवाह हलक्या झालेल्या वायूचे आणि जी फार गरम नाही आणि जी थंड आहे अशा वायूंचे 2-3 प्रवाह त्याच्यामध्ये निर्माण होतात. म्हणजे ज्या गावांना म्हणजे नागपूर वगैरे सारख्या ठिकाणी जिथे खूप उष्णता आहे तिथे आपण बघा संध्याकाळच्या वेळी जेव्हा उन्हं कलायला लागतात आणि उष्णता कमी व्हायला लागते तेव्हा त्या गावांमध्ये अशी वावटळी उठतात आणि असे वेगवेगळे प्रवाह ज्याला इंग्रजीत करंट्स म्हणतो ना तसे करंट्स निर्माण होतात. तर ते म्हणाले अशा प्रकारे उष्णतेनी हे जे प्रवाह निर्माण करणारा हा जो वायू आहे तो काय करतो म्हणाले तो पावसाला वाहून खाली आणतो. म्हणजे जो पाऊस ढगातून खाली पडतो तो ते ढगातून पाणी ओतायला लागला म्हणून पाऊस खाली पडत नाही तर त्याचं वहन करण्याचं काम तो वायू करतो. तसंच जे गारा पडतात त्या गारा वहन करण्याचं काम तो करतो. आणि म्हणाले असा हा जो प्रवाहित होणारा आणि मार्गामधून पावसाला खाली प्रवाहित करणारा जो वायू आहे त्याला प्रवह नाव दिलेलं आहे आणि तो पहिल्या प्रकारचा वायू आहे. दुसरा म्हणाले तुला सांगतो की आकाशामध्ये तो जो ज्याला आपण विजा उत्पन्न करणं म्हणतो आणि त्याच्याकरता जो उत्पन्न होतो आणि महान तेजानी जो संपन्न असतो त्या वायूला आवह असं वायू म्हणतात की ज्याच्या ठिकाणी खूप मोठा आवाज येतो आणि त्या आवाजाने तो वायू वाढतो आणि तिथे रस म्हणजे प्रवाहीपण निर्माण करतो. प्रवाहीपण म्हणजे काय की एक जलानी भरलेला मेघ आहे दुसरा जलानी भरलेला मेघ आहे तो त्याच्या गतीनी सहज जाईल आणि पाऊस पडेल तर तसं करत नाही त्या जलानी भरलेल्या मेघांना पुढे पुढे पुढे पुढे ढकलत नाही. तो आपण म्हणतो ना आत्ता इतकं आभाळ भरलं होतं आणि अगदी अंधेरून आलं होतं आणि 10 मिनिटात सगळं गेलं नष्ट झालं अशा त्या जलानी भरलेल्या मेघांना भराभरा पुढे नेणारा असा जो वायू आहे त्याला आवह हे नाव आहे. आणि तिसरा आता सांगतायत जो नेहमी सोम आणि सूर्य आदी हे जे ज्योतिर्मय ग्रह आहेत त्यांचा उदय किंवा उद्भव करतो तो म्हणाले ह्या पुरुषांच्या म्हणजे सगळ्यांच्याच देहामध्ये जो निवास करतो
जो चारही समुद्रांचं जल ग्रहण करतो आणि त्याला वर उचलून नेतो, म्हणजे काय काय करतो तो, आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी हृदयामध्ये असणारा जो उदान आहे त्या उदानाचं पण जो नियंत्रण करतो, आणि समुद्रातलं जे जल आहे ते उष्णतेने तापल्यानंतर त्यातल्या पाण्याची जी वाफ होते ती वर उचलून नेतो, आणि त्याचे जलाचे ढग ज्याच्यापासून बनतात त्याला आणि तो योग्य त्या ठिकाणी नेऊन पोचवतो, त्याला पर्जन्य निर्माण करतो, त्या वायूला उद्वह असं म्हणतात की पर्जन्याच्या कडे सोपवतो म्हणजे त्याच्याकडनं पर्जन्य निर्माण करतो, असा हा वायू आहे ज्याच्यामुळे प्रेरित होऊन म्हणाले हे जे महामेघ आहेत पाऊस आणणारे ते एकत्र बांधले जातात आणि पावसाचा वर्षाव होतो, तसंच देवता जेव्हा आकाशमार्गातून जातात त्यावेळी त्यांच्या विमानात त्या देवता बसलेले असतात, तर त्या देवतांचं वहन करणारा हा वायू आहे, म्हणजे त्यांना कोणतंही विमान चालवायला आपल्यासारखं इंधन लागत नाही, ते त्यांच्या विमानात बसले की हा वायू त्यांना वहन करून नेतो असं त्यांना सांगायचं आहे, की त्यामुळे म्हणाले की सगळ्या पर्वतांचा किंवा त्याचा जो वरचा भाग आहे त्या भागाचं मर्दन म्हणजे त्याला छेदणारा, जसं आम्ही म्हणतो ना हिमालयाचा वरचा भाग आहे हळूहळू खाली यायला लागला, अनेक कारणं आहेत की ज्यामुळे मर्दन होतं म्हणजे तो भाग कमी होतो, तो म्हणाले हा संवह नावाचा वायू आहे। आता त्याच्या पुढचा जो वायू आहे तो वृक्ष आहे आणि त्या अत्यंत वेगाने वाहणारा आहे, तो वृक्षांची तोड करतो, त्यांना उखडून फेकून देतो, आणि तसंच त्याच्यामुळे प्रलय काळाचे जे मेघ आहेत ते एकत्रित होतात, त्याला ते बलाहक ज्यांना म्हटलेलं आहे अशी संज्ञा म्हणजे असं नाव धारण करून ज्याचं संचरण हे भयानक उत्पात करणारं आहे, किंवा जो आपल्याबरोबर मेघांना त्यांच्या समूहांना पुढे पुढे घेऊन जातो, असा अत्यंत वेगवान असा पाचवा वायू आहे, त्याला विवह असं नाव आहे, म्हणजे आपण म्हटलं ना ती ढगफुटी झाली परवा लेहला काय झालं, हे जे भयानक आतंक आहे हे भयानक संकट आहे हे निर्माण करणारा हा वायू आहे, ज्याच्या आधारावर आकाशातले दिव्य जलप्रवाह आहेत ते प्रवाहित होतात। आता एक वेगळी संकल्पना जी आपल्याला कधीही कल्पनेत येत नाही, खरं म्हणजे ह्या सगळ्या संकल्पनांचा विचार शास्त्रज्ञांनी करावा की त्याला किती तथ्य त्यांच्या दृष्टीने आहे नाही मानायचं का नाही मानायचं, इथे आपल्याकडे असं म्हटलेलं आहे या नारद पुराणामध्ये ती धारणा स्पष्ट दिसते, ती अशी आहे की ही जिला आम्ही आकाशगंगा म्हणतो ना, की ज्याच्यामध्ये ताऱ्यांचा तो एक विशिष्ट प्रवाह आहे, एका दिशेने ते सगळे तारे त्याच्यामध्ये गुंफलेले आहेत आणि ती आकाशगंगेचा मोठा पट्टा आहे, तर नारद पुराणामध्ये त्याचं वर्णन असं केलं आहे की ती खरंच आकाशातली गंगा आहे, आणि हे जे ऋषीमुनी आहेत हे जे हिमालयावरती राहत असत किंवा हिमालयात तपाला, तर पुढे आहे उल्लेख त्याचा, तप करत असत, ते त्या आकाशगंगेमध्ये स्नान करतात असा उल्लेख आहे, की ते त्या गंगेत जाऊन स्नान करतात, ते म्हण इथेही त्यांनी म्हटलंय की आकाशगंगेचं जे पवित्र जल आहे त्याला धारण करण्याचं काम आकाशामध्ये, कारण आमच्या इथे जमिनीवरती आम्ही जे म्हणतो ना की ज्याला विकल्प म्हणतो की काय त्याला अर्थच नाही आहे, काय की आकाश पुष्प म्हणजे आकाशात वेल आहे आणि त्या वेलाला फुलं आली आहेत असू शकत नाही, सशाला शिंग असू शकत नाही, वंध्या पुत्र असू शकत नाही, पण इथे त्यांनी म्हटलंय की आकाशामध्ये गंगा आहे, त्या गंगेमध्ये जल आहे आणि त्या जलाला धारण केलेलं आहे आणि तो धारण करणारा वायू आहे, आणि म्हणाले ज्याच्या साह्याने काय होतं, म्हणाले जी सहस्र किरण सूर्याची निर्माण होतात त्या उत्पत्ती स्थान सूर्याच्या ठिकाणी ह्या किरणांनी प्रतीत होणं, म्हणजे ती किरणं तिथून निघून आमच्यापर्यंत येणं आणि आमची पृथ्वी प्रकाशित करणं, हे प्रकाशित करण्याचं काम किंवा चंद्राचे जे चांदणं आहे त्याची जी दिव्य अमृतधारा आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्या वनस्पतींचं पोषण हे चंद्राच्याच किरणांनी होतं आणि त्यामुळे हे त्याचं जे पोषण आहे ते करणारा सहावा वायू परिवह नावाचा सहावा वायू आहे। त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की संपूर्ण विजयशील अशा तत्वांच्या मध्ये हा श्रेष्ठ वायू आहे, कारण सूर्य आणि चंद्र यांच्यापासून निघणारा प्रकाश आणि चांदणं आणि आकाशामधल्या सगळ्या ग्रहताऱ्यांचं
नियंत्रण करणं आणि त्यांचं संतुलन राखणं हे काम हा वायू करतो. म्हणाले सगळ्यात शेवटी ज्या सातव्या वायूचं वर्णन आहे ते असं आहे की अंतकाली सगळ्या प्राणांच्या जे प्राण आहेत त्यांचे त्यांच्या शरीरातून बाहेर काढून जे या प्राण निघण्याच्या काळात त्याचा जो मार्ग आहे म्हणजे तो मृत्यू किंवा तो वैवस्वत यम जो आहे त्याच्या बरोबर जाणं म्हणजे तो प्राण त्या देहातून बाहेर येणं आणि बाहेर आलेल्या प्राणाला मार्गदर्शन करणाऱ्या त्या यमदेवतेच्या मागे त्या प्राणांनी जाणं त्याचं अनुगमन करणं आणि हे एक काम हे सामान्य जीवांच्या ठिकाणी आहे की त्यांचे प्राण त्यांच्या शरीरातून बाहेर येतात आणि ते प्राण तो ती यमदेवता त्यांना घेऊन जाते. किंवा जे अध्यात्मचिंतनाने श्रेष्ठ असलेले असे जे पुरुष आहेत आणि शांत आहेत आपल्या बुद्धीच्या द्वारा त्यांनी आपल्या चिंतनाने विवेकाने ज्यांनी भगवंताचं ध्यानधारणेच्या माध्यमामधून अनुसंधान साधलेलं आहे त्यांना अमृतत्व देण्यामध्ये सुद्धा हा वायू समर्थ आहे असं म्हटलं आहे. की ज्याच्यामध्ये त्यांनी दोन उदाहरणं दिली आहेत की ज्याच्यामध्ये प्रजापती दक्षाचे हजारो पुत्र हे अनेक दिशांनी त्यांना पाहिजे तिथे निघून गेले कार्य करण्याकरता. कारण प्रजापती दक्षाला प्रत्येकाला हे सगळं सृष्टीचं नियमन करण्याचं काम आहे ते काम करण्याकरता त्या पुत्रांना त्या त्या दिशांनी जाण्याचं सामर्थ्य हे या वायूंनी दिलं म्हणाले. आणि दुसरं त्यांनी एक फार मोठी गोष्ट सांगितली आहे की आता पाऊस पडेल पडेल पडेल असं आम्हाला जेव्हा खात्रीलायक वाटतं त्यानंतर तो पाऊस पडत नाही त्या मेघांना पळवून लावून त्या पावसाला थांबवणं किंवा ते तसेच ओथंबून आलेले ढग आहेत पण तरीही पाऊस न पडणं म्हणजे पावसाचं तिरोधान करणं म्हणजे पावसाला परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा पाऊस न पडू देणं हे काम सुद्धा हाच वायू करतो म्हणाले. आणि त्यांनी असं म्हटलं की त्या वायूचं नाव परावह असं नाव आहे आणि त्यांनी सांगितलं ह्या कोणत्याही वायूवर नियंत्रण मिळेल पण ह्या शेवटच्या वायूवरती नियंत्रण करणं फार अवघड आहे असं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. तो फार कठीण आहे म्हणाले प्राप्त करून घ्यायला किंवा अतिक्रमण करण्याकरता. अशा प्रकारे हे जे मरुद्गण आहेत म्हणजे वायूला किंवा संबंध त्याचं जे संचलन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळं कार्य करण्याकरता एकत्रित आलेले असे हे सात गण आहेत. आणि म्हणाली ही त्यांची हे दितीचे परम अद्भुत असे पुत्र आहेत म्हणजे दिती आणि अदिती त्यातल्या दितीचे पुत्र आहेत आणि ह्या सगळ्यांची सर्वत्र गती आहे. असं कसं झालं कारण आता हे सगळं वर्णन सांगितलं ना व्यासांनी आणि त्यामुळे व्यास म्हणाले की हे बघ बेटा ते अंतर्ज्ञानी आहेत त्यांचा अधिकार आहेच. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की का आपण अनाध्याय करतो इतका वायू सुरू झाल्यानंतर. कारण असा जेव्हा वायू सुरू होतो जो हिमालयामध्ये सुद्धा कंपन निर्माण करतो तो वायू म्हणजे म्हणाले हा विष्णूचा निश्वास आहे. विष्णूसुद्धा श्वासोश्वास घेत असतो पण कधीतरी तो जोरात जेव्हा निश्वास सोडतो त्यावेळी हे सगळं वायूमध्ये चलन सुरू होतं म्हणाले. आता जर असं वायूमध्ये चलन सुरू झालं तर म्हणाले तुला माहिती आहे की वेद हे विष्णूचे निश्वासित आहे मग त्यांनी जोरात निश्वास सोडल्यावरती आपण वेद म्हणायचा का आपण पण तो निश्वास सोडायचा का. कारण त्यांनी सोडलाच आहे त्यांनी निश्वास सोडल्यानंतर आपण वेदांचं अध्ययन करायचं नाही म्हणून वेदांचा अनाध्याय आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे भगवंताचे निश्वासित असल्यामुळे वायूचा क्षोभ झाल्यानंतर वेदांचं पठण त्या काळात करू नये तो अनाध्याय करावा असं म्हणाले आपल्याकडे सांगितलेलं आहे. आता अनाध्यायाच्या विषयामध्ये अशा प्रकारे व्यासांनी सांगितल्यानंतर त्यांनी शुकदेवांना काय सांगितलं की हा अनाध्याय विषय माझ्याकरता ठीक आहे तू अनाध्याय करू नको. माझ्याकरता अनाध्याय आहे तुझ्याकरता अनाध्याय नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तू म्हणायला लाग आणि वेदाचा पाठ कर अशी आज्ञा दिली. आणि व्यासांनी त्याला सांगितलं की मी आता आंघोळीला जातो आणि ते आकाशगंगेत आंघोळ करण्याकरता निघून गेले असं वर्णन केलंय की ते आकाशगंगेत आंघोळ करायला निघून गेले. आता शुकदेवांनी आपलं मन वेदांच्यावरती केंद्रित केलं. वेद आणि वेदांचा वेदांगामध्ये पारंगत असणारे शुकदेव अजिबात थांबले नाही त्यांचं वेदांचं पठण सुरू झालं. आता जेव्हा ते अशा वायूमध्ये वेदांचं पठण करू लागले त्यावेळी गुप्त रूपाने तिथे सनत कुमार प्रकट झाले
आणि त्या ठिकाणी सनत कुमार आल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणाले हे महा तेजस्वी व्यासपुत्रा काय करता आहात म्हणाले आपण. त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांची आज्ञा आहे त्याप्रमाणे मी वेदाचा स्वाध्याय करतो आहे आणि काय माझं अज्ञात पुण्य आहे मला माहीत नाही की त्या पुण्याने आपण माझ्यासमोर असे या ठिकाणी प्रकट झालात आणि आपण मला आपलं दर्शन दिलं त्यामुळे धन्य माझं भाग्य आहे म्हणाले की मी आपल्याला पाहू शकतोय. म्हणाले मी आपल्याला खरं म्हणजे असं विचारणार होतो की मोक्षाचा पुरुषार्थ कसा साधला जातो. म्हणाले आपण कृपा करून मला त्या मोक्ष पुरुषार्थाचं ज्ञान द्या. त्यांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये प्राण्यांचं अत्यंत हित आहे ते सत्य आहे असं म्हणून तू जर कार्य करशील आणि नवीन नवीन संकल्पांना जर फाटा देशील आणि कोणतीही कामना अंतःकरणात ठेवणार नाहीस तर म्हणाले तुझ्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती. खूप मोठा उपदेश आहे सनंदनांचा सनतकुमारांचा. त्यांनी खूप उपदेश केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या मनाचं समाधान झालं ना आता. हो म्हणाले झालं. आणि त्यांनी समाधान झालं म्हटल्यानंतर मग ते म्हणाले मी आता जातो. आणि त्यांनी शुकदेवांची आज्ञा घेतली आणि शुकदेवांनी त्यांना नमस्कार केला त्यांचं पूजन केलं आणि मग ते निघाले. आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला स्वरूपस्थिती प्राप्त करून घ्यायची असेल आणि त्या ब्रह्मपदाचं अनुसंधान पाहिजे असेल तर आता आपण आपल्या पित्याकडे जाऊया. आणि शुकदेवांनी प्रणाम केला आणि त्यांची परिक्रमा केली म्हणजे त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना म्हणाले की आता मी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कैलास पर्वतावरती जातो आणि तिथे जाऊन अनुष्ठान करतो. कारण त्यांनी मला सांगितलं की आताची जी माझी स्थिती आहे त्यात आणखीन एक पुढचं पाऊल सांगितलं की ब्रह्माचं ज्ञान तुला कसं होईल त्याप्रमाणे कैलास पर्वतावरती सूर्याच्या उदयाबरोबर शुकदेव त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारे आसनामध्ये स्थित झाले. त्यांनी बैठक म्हणजे आसन घातलं आणि तिथे समाधी लावली आणि योगामध्ये त्यांना त्या क्षणी समाधी लावल्याबरोबर त्यांनी असं म्हटलंय की सर्व संगरहित अशा परमात्म्याचं दर्शन झालं. शुकदेवांना साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्यावर शुकदेवांना मोठा आनंद झाला आणि आनंदाने ते आपल्या ठिकाणी आकाशामध्ये विहार करू लागले. जे त्यांनाच कळलं नाही आपलं काय झालं त्या आनंदाचा परिपाक म्हणून ते आता त्या कैलास पर्वतावर दोन पाय खाली टेकवून चालत नव्हते ते आकाशातच इकडे तिकडे फिरू लागले. आणि त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की मनाचा जो वेग आहे आणि वायूचा जो वेग आहे त्या वेगाने मी आकाशामध्ये संचरण करू शकतो. आणि असा संचार आकाशामध्ये करत असताना वर वर वर वर चालले ते आणि ज्यावेळी ते असे ह्या देहानी म्हणजे शुकाचार्यांचा जो पांचभौतिक देह आहे त्या देहानी ते वरवर जात आहेत हे यक्ष गंधर्व आदींनी पाहिलं आणि त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की असा कोण महात्मा आहे की आपल्या देहानी वरवर येतो आहे. त्यावेळेचे सगळे महर्षी सिद्धगण ह्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांना वाटलं की असा हा परमात्मा स्वरूप झालेला नित्य निर्गुण किंवा कुठल्याही नामरूपाच्या रहित असलेल्या परमात्म्याशी हा एकरूप होऊन हा साक्षात ब्रह्मरूपच झालेला आहे. ह्याच्या ठिकाणी कुठलं वेगळेपण शिल्लकच राहिलं नाही. आणि मग पुढे पुढे जेव्हा चालले आहेत शुकदेव त्यावेळी त्यांनी पाहिलं की दोन पर्वतांची शिखरं आहेत आणि त्या दोन पर्वतांच्या मध्ये एक हिमालयासारखा शुभ्र पांढर शिखर असलेला पर्वत आहे आणि दुसरा मेरू पर्वताच्या प्रमाणे सोनेरी शिखर असलेला पर्वत आहे. आता ह्या दोन शिखरांच्या एकमेकांना अगदी भिडू नयेत आणि त्या दोघांची शिखरं अगदी एकमेकांना जोडली कुठं जागा नाही जसं बंदिस्त फट नाही असं म्हणावं अशी ती स्थिती आहे. अत्यंत सुंदर आहे. एकमेकांना अगदी एक लागून असले तरी सुद्धा दोघांचं वेगळेपण कळतं. एक सुवर्णाचं आहे एक रजताचं आहे. आणि म्हणाले या प्रकारे हे दोन एकमेकांना लागलेले एकमेकांच्या जवळ असलेले असे 100 योजन उंच असलेले अशी ती जी दोन शिखरं आहेत त्या शिखरांच्या इथून शुकदेव निघाले आणि त्यांच्या लक्षात आलं हे शिखर आपल्याला थांबवू शकत नाही अडवू शकत नाही त्या शिखराच्या मधून आपण निघून गेलो म्हणजे त्याच्या आतून सुद्धा जाण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालं. ते पुढे निघाले वायू लोकांच्या वरती आले अंतरिक्षाची यात्रा करून पुढे गेले आणि त्यांनी पाहिलं की आपण सर्व लोकांच्या मध्ये संचार करू शकतोय आणि त्या परमयोगवेत्या त्या शुकदेवांनी त्या श्वेत द्वीपामध्ये आपण पोचलो आहेत हे पाहिलं. ते जे श्वेत द्वीप आहे ते द्वीप आहे त्या ठिकाणी
त्यांनी भगवान श्री नारायणांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। श्रीपाद भट स्वामींचे निस्सीम भक्त होते। ते अत्यंत विद्वान तर होतेच, परंतु स्वभावाने अतिशय नम्र होते। एक दिवस स्वामी समर्थ श्रीपाद भटांना म्हणाले, श्रीपाद भटा, तू 3 महिने काशीस जाऊन रहा, नंतर आमच्या भेटीला ये। स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून हा विद्वान ब्राह्मण काशी क्षेत्री गेला। गंगास्नान तर नित्य घडत होतच, परंतु काशी विश्वेश्वराचं अष्टौप्रहर दर्शन घडायचं हेच श्रीपाद भट यांना अधिक आनंददायी वाटायचं। स्वतः श्रीपाद भट हे विद्वान दशग्रंथी ब्राह्मण असल्यामुळे काशी क्षेत्री रोज सभा होत तिथे जायचे। शास्त्री पंडितांच्या ह्या सभेत श्रीपाद भटांना कोणीही मान देत नसे, कारण काशीमधले सर्व विद्वान अहंकाराने पछाडलेले होते। एके दिवशी श्रीपाद भटांनी ठरवलं की ह्या अहंकारी विद्वानांच्या सभेला जाऊन मानसन्मानाची अपेक्षा करण्यापेक्षा काशी विश्वेश्वराच्या पायाशी बसून राहणं अधिक चांगलं। म्हणून त्या विद्वानांच्या सभेहून ते निघाले तो वाटेत श्री स्वामी समर्थ उभे असलेले दिसले। श्रीपाद भटांना गगनानंद झाला। ते स्वामींपाशी धावत गेले आणि त्यांचे चरण घट्ट पकडून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, आपल्या वस्त्राने पाय पुसले। तेजपुंज स्वामींना पाहून आजूबाजूच्या लोकांना वाटलं की कुणी अवतारी पुरुष काशीत आला आहे। एका दुष्ट बुद्धीच्या माणसाने स्वामींची चेष्टा करावी म्हणून मद्य मांसाचं ताट स्वामींपुढे आणून ठेवलं। तेवढ्यात एक तेजस्वी बाई समोर आली आणि तिने त्या मद्य मांसाच्या ताटाला केवळ स्पर्श केला तर तिथे नाना तऱ्हेची फळं निर्माण झाली, कारण ती बाई साक्षात अन्नपूर्णा होती। ती म्हणाली, अरे चांडाळा, स्वामींपुढे तू मांस आणि मद्य ठेवतोस, तुझं भस्म होईल। आश्चर्य म्हणजे त्या चांडाळ वृत्तीच्या माणसाचं क्षणात भस्म झालं। स्वामींनी श्रीपाद भटांना सांगितलं, तू ह्या अहंकारी ब्राह्मणांचा निपात कर, तुझ्या तोंडून वेद बाहेर पडतील असा मी तुला आशीर्वाद देतो। त्या अहंकारी ब्राह्मणांच्या ज्ञानाचा अहंकार श्रीपाद भटाने एका क्षणात उतरवला। ते सर्व विद्वान ब्राह्मण श्रीपाद भटाला म्हणू लागले, आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमची किंमत न ओळखता तुमचा अपमान केला। त्यांनी श्रीपाद भटांना उच्चासनावर बसवलं, त्यांची पूजा केली। श्रीपाद भटांना संकोचल्यासारखं झालं, कारण हे सारं केवळ स्वामी कृपेमुळे झालं होतं। स्वामी काही क्षणांसाठीच काशी क्षेत्री आले आणि गुप्त झाले। स्वामींची श्रीपाद भटांवर पूर्ण कृपा झाली होती। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, खूप माणसं जपाला बसतात, परंतु त्यांचं मन मात्र त्यावेळेला विश्वभर भटकत असतं। जर करीत असलेल्या नामजपात मन नसेल तर त्या जपाला काहीही अर्थ नाही। एक लक्षात ठेवा की अंतर्मुख झाल्याशिवाय जप रंगत नाही आणि परमार्थ साधत नाही। म्हणून प्रथम मन परमेश्वराशी एकाग्र करा, देहबुद्धी सांडा आणि मगच जपाला बसा, तरच जप उत्तम होईल आणि मन प्रसन्न होईल।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो आता ऐकूया व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।